सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी ऐश्वर्या ढवळीकर स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख, शके 1948, 10 मे 2026. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

श्रोते हो वाणी जयराम यांच्या स्वरातली ही भूपाळी आपण ऐकली जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची रचना. स्वर आहे माणिक वर्मा यांचं आणि संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोतेहो, माणिक वर्मा यांनी गायलेली ही रचना होती भालचंद्र खांडेकर यांची आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर यांची रचना. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रुती हो सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही रचना होती संत ज्ञानेश्वर यांची आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया हरबन सिंग रागी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत.

श्रोते हो हरबन सिंग रागे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया समूह स्वरातलं हे पारंपरिक देशभक्तीपर गीत.

0: श्रोतेहो, स्वमोह स्वरातलं हे पारंपरिक देशभक्तीपर गीत आपण ऐकलत आणि या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात हा आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे 10 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1818 इंग्रज आणि मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 1994 नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली.
1: वी आर मूव्ड बाय अ सेन्स ऑफ जॉय अँड एक्झिलरेशन व्हेन द ग्रास टर्न्स ग्रीन अँड द फ्लावर्स ब्लूम. दॅट्स द रिच्युअल अँड फिजिकल वनस.
0: दहा मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. गायक आणि संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म 10 मे 1905 या दिवशी झाला. बोलपटांच्या सुरुवातीच्या काळातलं त्यांचं पार्श्वसंगीत खूप लोकप्रिय ठरलं.
2: बोलती फिल्म के भारत में चालू होने की करीब 2 साल पहले ही मैं फिल्मी दुनिया में आ चुका था. यानी सन 1928 में उस समय मूक फिल्में दिखाई जाती थी. उनके साथ जिस संगीत के बजने का रिवाज था उस संगीत की रचना मैं किया करता था.
0: 1918 रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. 1927 भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म. 1937 या तारखेला आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म झाला.
3: माझ्या तथाकथित निर्मिती विश्वावर जीव जडवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला सुखाचे ठेव आणि देवा जर जमले माझ्या परमेश्वरा तर या माझ्या निमुळत्या छोट्याशा बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याशा कवितेवर जगात कुणालाही मात करू देऊ नको.
0: संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

0: व्यक्तिमत्व ही आहेत. 1998 पत्रकार, समाजसेवक, लेखक आणि साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचं निधन. त्यांनी 32 वर्ष साधनाचं संपादन केलं.
1: साने गुरुजींनी कर्तव्य नावाचे एक सायन दैनिक काही दिवस चालवले. त्यानंतर साधना साप्ताहिक साने गुरुजींनी सुरू केले. त्यांच्या हाताखाली 1.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, त्यांची विचारांची झेप, हृदयाला हात घालणारी भावना जागवणारी त्यांची ती अद्वितीय शैली, त्यांचे ते एक टाकी शिंप्याने कापडावर टीप मारावी तसे प्रवाही लिहिणे, साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर होती. काँग्रेसपासून नवे छात्रालय दैनिक या हस्तलिखितापासून तो कर्तव्य साधनापर्यंतची साने गुरुजींची तेजोत्कट संपादकीय कारकीर्द डोळ्यासमोर होती.
0: 2000 कवी नागोराव घनश्याम तथा नाग देशपांडे यांचं निधन. उर्दू शायर सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचं निधन 2002 साली या दिवशी झालं. सुधारणावादी साहित्यिकांच्या चळवळीत आघाडीवर असणाऱ्या कैफींनी हिंदी चित्रपट गीतांना एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला दिनविशेष।
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर।
0: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले आहेत। ऐकूया कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन। लेखन आहे शिवाजी काळे यांचं, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा।
2: माणिक सीताराम गोडघाटे हे मराठी साहित्याच्या प्रांतात ग्रेस या त्यांच्या टोपण नावाने ओळखले जातात। ग्रेस यांची कविता गूढ आणि आशयगर्भ असल्यामुळं सामान्य वाचकांच्या आकलनापलीकडे राहिलेली आहे। त्यांच्या कवितेत सायंकालीन गूढ आणि आर्त मनस्थितीचा व्याकुळ सूर लागतो। ही कविता लोकजीवन आणि भारतीय सांस्कृतिक संचितातून आकाराला येते। तिचं अपार्थिव स्वरूप भारतीय मनातील अरूपाच्या रूपाचं दर्शन घडवतं। त्यांच्या कवितेत राघव, सीता अशा देवदेवता किंवा राधा, अहिल्येचा उल्लेख अनेकदा येतो, पण या प्रतिमांच्या प्रचलित स्वरूपाची मोडतोड करून नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांची कविता करते। रित्या मुठीत झाकला शुकप्रभेचा अनंत, स्पर्शास्पर्शात गोंदले स्वप्न राधेचे हिवाळी। पहाटेच्या रित्या मुठीतून सूर्याचा उदय होतो आणि अवघ चराचर प्रकाशमान होतं। हा सौंदर्यानुभव देतानाच राधेचा उल्लेख इथं काय येतो याचं उत्तर मिळत नाही। कदाचित राधाकृष्णाचं अधुरं राहिलेलं भावजीवन आणि राधेचं मातृत्वाचं साफल्य यात अभिप्रेत असावं असा अर्थ लावता येतो, पण हा एक अंदाजच म्हणावा लागेल। ग्रेस यांची कविता वाचकांच्या मनात असे अनेक प्रश्न सोडून पुढं जाते आणि म्हणूनच अनेकांना ती नकारात्मक आणि दुर्बोध वाटते। तथापि ग्रेस हे नकारात्मक, दुर्बोध किंवा आत्ममग्न कवी नसून विलक्षण प्रतिभेचं देणं लाभलेले एका विशिष्ट शैलीचे कवी होते हे त्यांच्या अनेक कवितांनी दाखवून दिलेलं आहे। एकाच कवितेत शब्दांचे निरनिराळे अर्थ, त्या शब्दांच्या विविध छटा आणि त्या विविधतेचा मागोवा घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या कवितेमध्ये आहे। दुर्बोध शब्दरचना आणि अनाकलनीय प्रतिमासृष्टी कवितेतून उभी करणाऱ्या कवी ग्रेस यांच्या कवितेत प्रकटणारी आई आदिमायेचे गुण घेऊन प्रकटते। माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी, आईस दर्पणातून बोलावतात घारी, या त्यांच्या काव्यपंक्ती असोत किंवा ग्लानित भास माझे झाले विदग्ध सत्य, आई तुझ्या मुलातील मी एकटाच संत, या काव्यपंक्ती असोत, आई आणि मुलांच्या वेगळ्याच नात्याचं दर्शन घडवतात। रसिकांच्या मनात काहूर उठविणारी ग्रेस यांच्या कवितेतील आई, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली

0: फिरणे तो चंद्र सोडवित होता असं ग्रेस लिहितात. ही कविता अनेकांच्या मनात घर करते. त्यातून अनेकांच्या मनात आईच्या आठवणीचे मेघ दाटून येतात आणि रिमझिम पाऊसही निनादत असल्याची अनुभूती येते. मराठी कवितेनं वाचकांच्या मनात उभी केलेली सोज्वळ, सोशिक, कणवाळू, कष्टाळू आईची प्रतिमा ग्रेस यांची कविता वाचल्यावर विरून जाते. सूर्य रोज अस्ताला जातो, कळेना मज काही, झोळीत कधीही माझ्या अंधार उगवला नाही. अशा प्रकारची सकारात्मक रचना करणाऱ्या कवीवर नकारात्मकतेचा शिक्का मारणं बरं नाही. मात्र त्याचवेळी रोजचं सूर्याचं अस्ताला जाणं आणि त्या निसर्गघटिताचं अनाकलनीय असणं हेही न कळणारच. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल, वेगाने माझ्या हाती दगडाचे होई फूल, असं ग्रेस लिहितात तेव्हा त्यांना प्राचीन नदीसारखा मानवी दुःखाचा अखंड वाहणारा प्रवाह आणि वरवर फुलासारखी कोमल दिसणारी कविता दगडासारख्या कठोर दुःखातूनच निपजली आहे हे सांगायचं असावं. ग्रेस यांची कविता व्रतस्थ आहे, प्रत्येकाला ती समजलीच पाहिजे असं नाही, असं विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. एखाद्या साधकाला समाधी किंवा ध्यानावस्थेची अनुभूती पहिल्याच प्रयत्नात साध्य होत नाही. मात्र ग्रेस यांची कविता अभ्यासताना त्यांची ही साधकावस्था लक्षात येते.
1: श्रोतेहो, कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात मी आपल्यासोबत ऐश्वर्या ढवळीकर. रूपरेषेनंतर लगेच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकू शकाल अंजन वृक्षाविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात वर्षाजल संचयन आणि भूजल पूर्णभरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत सादरकर्ते सचिन लाडोळे. 6:55 मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दाणी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 बालमेळा कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका. सादरकर्ते सुदाम बटुळे. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:15 श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र खोडके सराफ पुणे. 10:35 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 10:45 कार्यक्रम आपली गाणी. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल अभंग. सादरकर्ते विकास दरवडे आणि सहकारी.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ निर्मित आकाशवाणी परभणी केंद्राची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला ऐकू शकाल कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6 वाजता मराठी चित्रपट संगीत. 6:35

होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला ऐकू शकाल कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6:00 मराठी चित्रपट संगीत 6:35 सांगितली जाईल. आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 मिश्र संगीत. 8:15 बालमेळा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार, निवेदन आणि संकलन वर्षा बांगर यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग शुद्ध नट. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत। कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया अंजन वृक्षाविषयी माहिती। वाचक स्वर आहे अक्षता अन्नदाते यांचा।
3: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खान्देशात म्हणजेच जळगाव, धुळे, बुलडाणा, अमरावती, मध्य प्रदेशमध्ये नेमाक, विंध्य, उत्तर प्रदेशात बांद्रा, कर्नाटकात बेळगाव, धारवाड या जिल्ह्यांमध्ये अंजन वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत। हा पानझडी वृक्ष असून 10 महिने हिरवी कोवळी लुसलुशीत पानं या झाडांपासून मिळतात। जनावरांना हिरवा चारा म्हणून जास्त उपयुक्त असा असणारा म्हणजे अंजन वृक्ष। अंजन हा सातपुडा पर्वतराजीतला कल्पवृक्ष आहे। आदिवासी बांधव याला जंगलाचा राजा म्हणतात। दुष्काळात सुद्धा हा वृक्ष जनावरांना हिरवा सकस चारा पुरवतो। दुधाळ जनावरांना अंजन पाला खाऊ घातला तर दुधातील फॅट सर्वात चांगली मिळते। अंजनाची झाडं मोठी असून 30 मीटर पर्यंत सुद्धा उंचीची असतात। भरपूर पाला असतो। या झाडापासून मिळणारा हिरवा पाला चारा म्हणून अत्यंत उपयुक्त आहे। यामध्ये प्रथिन 10%, स्निग्ध पदार्थ 9 ते 9.5%, तंतुमय पदार्थ 38%, कॅल्शियम 2%, खनिज 10%, कर्बोदक 33% जवळजवळ असतात। अंजन वृक्षाच्या बियासुद्धा चारा म्हणून पौष्टिक आहेत। अंजन हा वृक्ष पर्वताच्या डोंगराच्या उतरडीला वर्कस, माळरान, दगडधुंड्याच्या जमिनीत चांगला वाढतो। उताराच्या खुरट्या गवती जमिनीवर अंजनाची जंगलेच्या जंगले पाहायला मिळतात। अलीकडे सामाजिक वनीकरणानं रस्त्याच्या दुतर्फा बांधावर पडीक जमिनीवर लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे। अवर्षण प्रवण भागात 25 ते 30 मिलीमीटर पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात अंजन तग धरून चांगला वाढतो। याची लागवड बियांपासून रोपं तयार करून करावी। लागवड करताना डोंगर उतरणीला शेताच्या बांधावर 1 किंवा 2 ओळीमध्ये किंवा वनशेतीमध्ये 3x3 मीटर अंतरावर लागवड करावी। लागवड केल्यानं बुडाशी नेहमी आच्छादन करून ठेवावं। चाऱ्यासाठी अंजन वापरायचं असेल तर 1.5 ते 2 मीटरच्या वर उंची जाऊ देऊ नये। पाला ओरवडून घेत राहावा, त्याला झुडूप या स्वरूपातच ठेवावं। छाटणी करावी म्हणजे चाऱ्यासाठी भरपूर पाला मिळतो। मोठ्या झाडाच्याही शेंड्याकडून पाला काढून दुसरा कोवळा पाला मिळण्यासाठी छाटणी करावी। अंजनाच्या बियासुद्धा एक उत्कृष्ट पौष्टिक खाद्य म्हणून जनावरांना खाऊ घालाव्यात। अंजनाच्या मुळावर गाठी असल्यानं त्या हवेतल्या नत्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण करतात। सालीपासून मुळापासून काथ्या तयार करता येतो। हा काथ्या अतिशय मजबूत असतो। पानाचा रस आणि डिंक मधुमेह आणि डोळ्यांच्या विकारावर अत्यंत गुणकारी आहे। इमारतीसाठी, शेती अवजारे, फर्निचरसाठी याचं लाकूड उत्तम आहे। याशिवाय सर्वात जास्त याचा पाला हा भाग उपयुक्त आहे। याचं महत्त्व लक्षात घेऊन अंजनाची उभी झाडं तोडू नका, नव्याने लावा आणि वाढवा। धन्यवाद। लवकरच भेटूया एका नवीन विषयात।

0: ऐसा हो।
1: श्रोते हो, अंजन वृक्षाविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात। वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा।
2: सरकारी निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता।
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा।
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20।
4: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर।
5: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात।
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
5: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स,
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग,
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
7: फोन 74-00-48-40-88।
6: 74-00-48-40-88।
1: श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा।
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
8: लग्नहून बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर।
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत।
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया हातापायाला मुंग्या येणं कारण आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांनी दिलेली माहिती।
9: नमस्कार डॉक्टर।
10: नमस्कार
9: डॉक्टर। आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या काय येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात। त्या कारणांमध्ये आपण B12 कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली। यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे?
10: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते। तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे। आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे। तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल। सेकंडली B12 जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या। डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते तर विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते। सेकंडली कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपिक एजंट्स। तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात, ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं। किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे। तर हे तुम्ही अशा सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता।
9: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइडमध्ये काय?
10: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं। मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो। तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे

0: पण नर्व्स अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
1: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं, याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
0: हो, आता जे डायबिटीसचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोर ऑर लेस परमनंट असतं. तुम्ही काही, तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीस असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोर ऑर लेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि
2: श्रोतेहो, हातापायाला मुंग्या येणे, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांनी दिलेली माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
2: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉप्लर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
3: कार्यक्रमात आज ऐकूया वर्षाजल संचयन आणि भूजल पूर्णभरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सचिन लाडोळे.
4: सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
5: धन्यवाद.
4: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
5: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्त्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
4: सर, याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
5: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत

0: करत असते, जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते, म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
1: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे आकाशवाणीतर्फे. मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
2: श्रोतेहो, वर्षा जल संचयन आणि भूजल पूर्णभरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठे रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 0241-235-3515.
5: मोबाईल 960-44-988-36.
7: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
8: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
7: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
8: संपर्क 232-29-29.
9: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
10: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
9: संपर्क 92-70-52-66-35.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
11: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
11: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
3: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
11: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
3: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक समीर दाणे. नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. विकासातून नागरिकांना सुविधा देण्यावर भर, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. राष्ट्रीय लोक अदालतीत 35,932 प्रकरणं निकाली. नेवाशात संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू व्हावं, माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढगे. अभ्यासिकेसाठी पुस्तके देणार आमदार सत्यजित तांबे. महाराजस्व अभियान वरदान ठरणार, नितीन पाटील. सविस्तर घडामोडी. अहिल्यानगर शहरातील नगर मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते DSP चौक येथे LED पथदिव्यांचं लोकार्पण जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. शहर विकासातून नागरिकांना सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसंच राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली

शनिवारी जिल्हा न्यायालय तसंच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. या लोक अदालतीत मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा निपटारा होऊन सुमारे 50 कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली. नेवासे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू करावं अशी मागणी माजी कुलगुरू डॉ अशोक ढगे यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. नेवासे फाटा येथील रेणुका माता सभागृहात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सभा झाली. याप्रसंगी माजी कुलगुरू ढगे यांनी नेवासे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू करावं यासंदर्भात टिप्पणी सादर केली. ग्रामदैवत मळगंगा देवीच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. ग्रामस्थ मुंबईकर मंडळ आणि मळगंगा ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. या अभ्यासिकेसाठी पुस्तके देणार आहे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केलं. आमदार तांबे यांनी निघोज येथे भेट देत मळगंगा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शरदचंद्रजी पवार अभ्यासिका तसंच ट्रस्ट कार्यालयाला त्यांनी भेट दिली. नागरिकांच्या समस्या अडीअडचणी वेळीच निपटारा होत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान वरदान ठरत आहे असं प्रतिपादन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केलं. कर्जत मंडळातील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विकासातून नागरिकांना सुविधा देण्यावर भर पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील. राष्ट्रीय लोक अदालतीत 35,932 प्रकरणं निकाली. नेवाशात संत साहित्य अभ्यास केंद्र सुरू व्हावं माजी कुलगुरू डॉ अशोक ढगे. अभ्यासिकेसाठी पुस्तके देणार आमदार सत्यजित तांबे आणि महाराजस्व अभियान वरदान ठरणार नितीन पाटील. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.

श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा, म्हणजे आयुष्य मनासारखं होईल. हा होता आजचा सुविचार.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90।

दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 242-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी.

0: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
1: श्रोते हो, एक नजर वेळेकडे। सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग।
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852। दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुणे न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर। श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
5: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी।
2: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे

0: केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्य पदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडं विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चालचलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड ॲज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेन्झ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं, आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉक्टर PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक

0: मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यनगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोतेहो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकतो जगभरात अगदी कुठेही.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
1: फोन गाणी, हॅलो गीत बहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
3: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
1: निवेदन संपलं.

0: त्याला गाणी।
1: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
2: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
2: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
2: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
1: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

श्रोतेहो एक निवेदन. माननीय संचालक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून आलेलं उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास कळवण्यात येतं की शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग भारत सरकार नवी दिल्लीमार्फत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विविध जिल्ह्यांमध्ये 11 मे 2026 रोजी देशभरात प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप मेळा चं आयोजन करण्यात आलं आहे. सदर कार्यक्रमांवये मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र अहिल्यानगर या केंद्राद्वारे कै माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर येथे 11 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर भरती मेळाव्याची प्रेस नोट सोबत जोडली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी सदर भरती मेळाव्याबाबत माहिती होण्याच्या अनुषंगानं सदर प्रेस नोट जिल्ह्यातील सर्वाधिक खप असलेल्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती. निवेदन संपलं.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज.

0: असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
0: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात. आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसा किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलं आहे, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात. आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो, म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे, खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आता समीक्षक हा शब्द आला तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो, हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य हे विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा

0: त्याच्या संशोधनाचा लेखकाला जो जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्त्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो,
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मानधन दिलं जातं का, किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो, हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झाले तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना, त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो. आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी, आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल, म्हणजे मान्य असेल, ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला, समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं, तो मुद्दा आहेच. हा, आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय, तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो, अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल, किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल, आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार, म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्त्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता,
1: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
0: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही, आमचा हा संपर्क माध्यम हे महत्त्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातूनही विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे, किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे ही पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग,

0: भाग म्हणजे मराठी विश्वकोशात जे आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला

0: खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी. सकाळचे
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्मा.
1: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार.
1: सर, या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
7: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहे की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ऍलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ऍलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ऍलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
1: अच्छा श्रोतेहो, 13 मेला म्हणजेच येत्या बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी 11:00 to 6:30 उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवरती नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. याच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आयुर्विश्व हेल्थ केअर 8448-8942-9960 8448-8942-9960 8448-449260. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 13 मेला 11:00 to 6:30 अहिल्यानगर मध्ये. डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन ऍलर्जीज बद्दल.
7: ऍलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्णगुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग ऍलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात. पण जेव्हा

0: तेव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो, पुन्हा ॲलर्जी कंडिशन्स निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ॲलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ॲलर्जी उत्पन्न होण्याची, ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो. पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या ॲलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, 13 मेला म्हणजेच येत्या बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी 11 ते 6:30 उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवरती नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. याच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आयुर्विश्व हेल्थ केअर 844-844-9962 844-844-9260. अधिक माहितीसाठी आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 13 मेला 11 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. 7:45 आहेत, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
4: हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. मागच्या रविवारपासून हृदय स्वास्थ्य या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. आजही आपण असेच आपल्या मनातले 2 प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत. नमस्कार सर.
0: नमस्कार किरण.
4: सर, आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न, हृदयविकाराची सामान्य कारणं काय आहेत?
0: जेव्हा आपण हृदयविकार म्हणतो किरण, आपण मागच्या कार्यक्रमातही म्हणलो की आपण इस्किमिक हार्ट डिसीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारे आजार याच्यावरच आज फोकस करतोय.
4: हो, हो.
0: तर हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत जे हृदयाला शुद्ध रक्त पुरवतात, तर अशा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणे, ही ब्लॉकेजेस तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याची सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजे एक तर ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाचा आजार असणे, मधुमेह, नंतर वाढलेलं कोलेस्ट्रॉल, नंतर जर पेशंटला सिगरेट, तंबाखू किंवा तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन जर करणार असला पेशंट तर तो एक अतिशय महत्वाचा रिस्क फॅक्टर असतो. स्ट्रेस हा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर असतो की मानसिक किंवा शारीरिक ताण, शारीरिक पेक्षा मानसिक ताण हा जास्त महत्वाचा असतो कारण त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, ऑटोनॉमिक इम्बॅलन्स वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यताच वाढून जाते. हे कॉमन रिस्क फॅक्टर्स हे मला असं वाटतं पेशंटनी अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, काहीतरी आपण असं करायला जातो की जे रेअर रिस्क फॅक्टर्स असतात, म्हणजे आता बरेच असे रिस्क फॅक्टर्स आलेत. उदाहरणार्थ होमोसिस्टिन नावाचा एक रिस्क फॅक्टर आहे. होमोसिस्टिन हा शरीरातला एक रक्त घटक आहे. जर त्याचं प्रमाण वाढलेलं असलं तर हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते.
4: बरं बरं.
0: एक ॲपोलायपोप्रोटीन बी म्हणून एक घटक आहे की त्याचं प्रमाण वाढलेलं असलं तर हृदयविकाराचा त्रास होणे, रक्तातले घटक आहेत की जे आपण चेक करू शकतो. हे चेक करायला पाहिजेतच, म्हणजे चेक करण्यामध्ये चुकीचं काही नाही आहे. पण याच्यापेक्षा ज्या कॉमन गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल, तर कोलेस्ट्रॉलवर आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे बाकीच्या रिस्क फॅक्टर्स पेक्षा.
4: बरोबर.
0: कोलेस्ट्रॉल कसं कमी होईल याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर बाकीचे रिस्क फॅक्टर्स कमी करण्यात आपोआपच कमी होतील काही रिस्क फॅक्टर्स, किंवा तुलनेने कोलेस्ट्रॉलला जास्ती महत्व देणं. म्हणजे उदाहरणार्थ मी असे पेशंट बघितले की जे चुकीच्या गोष्टी चेज करायला बघतात, म्हणजे ते मागे लागतात होमोसिस्टिनच्या जेव्हा का त्यांची शुगर अनकंट्रोल्ड असते.
4: बरोबर बरोबर.
0: तर आधी त्यांनी त्यांची साखर कंट्रोल करण्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.
4: बरोबर.
0: एखादी गोष्ट, आणि दुर्दैवाने काय झालंय की आता अशी खूप, म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पेशंट बरं

0: असं सर्च करतात आणि काहीतरी अशी एखादी गोष्ट मिळाली त्यांना की जी त्यांच्या रिपोर्ट मध्ये पण आहे ती त्यांच्या डोक्यात राहते आणि ते सारखं ती त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत राहतात.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: पण हे कॉमन जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावरच पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांनी जास्त फोकस करणं गरजेचं आहे, जे रेअर रिस्क फॅक्टर्स पेक्षा. मेडिसिनमध्ये आम्ही एक नेहमी एक लॉ वापरतो बरं का, कॉमन थिंग्स ऑकर कॉमनली, म्हणजे ज्या गोष्टी ह्या एकदम सरळ सोप्या साध्या वाटतात त्याच जास्ती जास्ती घडत असतात ऍक्च्युली.
1: बरोबर,
0: रेअर गोष्टी ह्या रेअरलीच घडत असतात,
1: म्हणून त्या रेअर असतात,
0: म्हणून त्या रेअर त्याला म्हणतोच आपण रेअर. त्यामुळे ज्या कॉमन गोष्टी आहेत, कॉमन रिस्क फॅक्टर्स आहेत, त्याच्याकडे जास्त लक्ष देणं, शुगर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करणं मला असं वाटतं हे जास्ती महत्वाचं आहे.
1: आणि याच फॅक्टरमध्ये या सामान्य कारणं जी आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये आहार हा पण एक विषय असू शकतो का?
0: आहार हा अतिशय महत्वाचा भाग आहे. यू आर व्हॉट यू ईट असा एक इंग्रजी प्रोव्हर्ब आहे. म्हणजे तुम्ही काय खाता ह्याच्यावर तुम्ही काय आहात हे अवलंबून असतं.
1: बरोबर.
0: इंग्रजीत एक शब्द आहे, काउच पोटॅटो.
1: काउच पोटॅटो,
0: काउच पोटॅटो म्हणजे जे लोक सोफ्यावर बसून भरपूर बटाट्याच्या
1: चिप्स
0: खातात ते बटाट्यासारखेच होतात. सो आहाराचा इतका मोठा भाग आहे की मला तर असं पर्सनली वाटतं की जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकार टाळायचा असला तर रिस्क फॅक्टर्स टाळणे एक 30% ते 40% त्याचा सहभाग असतो. व्यायाम करणे हे 30% त्याचा सहभाग असतो आणि 30% हा डाएट. जोपर्यंत आपण आपलं डाएट चेंज करत नाही तोपर्यंत हा हृदयविकाराचा त्रास हा कमी होणार नाही हे निश्चित.
1: मला असं वाटतं की आहार, तुमचं व्यायाम आणि बाकीची कारणं हे हृदयविकाराची एकंदर कारण आहेत असं आपण म्हणू शकतो.
0: बरोबर.
1: श्रोते हो, आपल्याला हृदयविकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य. सर, हे जे प्रश्न आहेत हे आपण श्रोत्यांच्या मनातले म्हणून विचारतोय.
0: बरोबर.
1: त्यामुळे हा जो एक प्रश्न आहे, आणखी पुढचा प्रश्न येणार आहे की हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकार यामध्ये काही फरक आहे का?
0: एकदम छान हा प्रश्न आहे. कारण काय होतं, हृदयविकाराचा झटका
1: हा
0: ह्याच्यात हार्ट अटॅक, अटॅक म्हणजे सम इमर्जन्सी,
1: हल्ला म्हणू आपण,
0: हल्ला. सो हृदयावर हल्ला झाला म्हणजे काय झालं की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होते, कधी कधी ते 60-70% 80% असे असतात आणि त्यावर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार झाली, रक्ताची गुठळी तयार झाली आणि जो 60-70% ब्लॉकेजेस होतं ते सडनली 100% झालं किंवा 99% झालं. त्यावेळेला हृदयाला इतका रक्त पुरवठा कमी होतो की तो हृदयाचा भाग हा काम करणं बंद करतो. त्यावेळेला पेशंटला हृदय छातीच्या मध्यभागी खूप दुखायला लागतं, घाम यायला लागतो, उलटी व्हायला लागते, चक्कर यायला लागते. ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही रुग्णांमध्ये हृदयाची जी गती असते ती अनियमित होऊन हृदय बंद पडण्याचा धोका उत्पन्न होतो, ज्याला आम्ही कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. सो अशा प्रकारचे जर सिम्प्टम्स असले की आपण काम करतोय किंवा बसलेलो आहे, अचानक आपल्याला छातीत दुखायला लागलं, घाम यायला लागला, उलटी झाल्यासारखं वाटायला लागलं, आपला जबडा दुखायला लागला, आपण बसलो तरी सुद्धा हे सिम्प्टम्स कमी होत नाहीत 1-2 मिनिटं, ही अलार्मिंग साईन आहे. लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलला जिथे तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल तिथे जा. वेळ दवडू नका, जेवढा तुम्ही वेळ दवडलात तेवढा तुम्हाला धोका हा वाढत जाणार. त्यामुळे असे जर सिम्प्टम्स असले, ज्याला आपण हार्ट अटॅकचे सिम्प्टम्स असं म्हणतो, तर ते समजणं अतिशय गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: हृदय विकार म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे. मग हृदयाला जर रक्तपुरवठा कमी झाला तर अशा पेशंटना काय होतं की चालल्यानंतर किंवा कुठल्याही एक्झर्शन नंतर आयदर छातीत दुखायला लागतं किंवा पाठीत दुखायला लागतं. काही असे अटिपिकल सिम्प्टम्स हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दिसतात की पेशंटना फक्त खांदे दुखतात चालताना. टिपिकली आपल्याकडे

0: अहिल्यानगरमध्ये ग्रामीण भागात हा शब्द वापरला जातो. माझे दोन्ही खवाटे दुखतात डॉक्टर.
1: हा खवाटा.
0: तर हा शब्द खूप वापरला जातो की चालल्यानंतर माझे दोन्ही खवाटे दुखायला लागतात. त्यामुळे जर असं पेशंट सांगत असला तर आम्हाला समजतं की त्याला हृदयाला कुठेतरी रक्तपुरवठा कमी होतो. कधी कधी पेशंटच्या जबड्यामध्ये, म्हणजे पेशंट म्हणतो की मला नेहमी तर काय दुखत नाही घशात, पण चालायला लागलं घशात दुखायला लागतं.
1: बरोबर.
0: हा हृदयविकाराचा आजार आहे, म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कुठेतरी कमी होतो. ही जरी इमर्जन्सी नसली तरी सुद्धा ह्याचं वेळेत जर आपण निदान केलं नाही तर आपण इमर्जन्सीकडे हळूहळू हळूहळू जात आहोत. त्यामुळे वेळेत जर असे सिम्पटम्स असले तर त्याचं निदान करणे, ज्याच्यासाठी अतिशय सिम्पल टेस्ट, उदाहरणार्थ 2D इको सारखी सिम्पल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट सारखी सिम्पल टेस्ट जर केली तर आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं, आणि ते निदान झालं तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट देऊ शकतो.
1: म्हणजे हृदयविकार जर आपण वेळीच ओळखला तर हृदयावर होणारा हल्ला आपण परतवून लावू शकतो.
0: परफेक्ट. कारण दोन गोष्टी आहेत, एक हृदयविकाराचा जर आजार असला तर त्यासाठी ट्रीटमेंट देणे, आणि ट्रीटमेंट जर दिली तर हृदयावर अटॅक होणारच नाही.
1: बरोबर आहे, अगदी.
0: त्यामुळे ते आपण लक्षात घेऊन जर ट्रीटमेंट दिली तर मला असं वाटतं हार्ट अटॅक टाळण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.
1: श्रोते हो, आजच्या हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. आपल्याला हृदयविकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच वेळी हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोते हो, हृदय स्वास्थ्य हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 02 41 235 35 15.
5: मोबाईल 960 44 988 36.
7: कॅमेरा रोलिंग,
8: ऍक्शन. श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात. मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
9: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
8: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
10: सुहाना सफर.
8: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी.
11: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
12: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी

0: शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
0: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
0: तर आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
0: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.

0: 100° मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोतेहो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. डॉक्टर, आपण मागच्या भागात बोललो गुदद्वाराच्या कॅन्सर विषयी. गुदद्वाराचा कॅन्सर काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो का होतो, पण त्या लक्षणानंतर रुग्णांनी पुढे काय करायचं याबद्दल आजच्या भागात सांगा. तत्पूर्वी श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, रुग्णाला जर गुदद्वाराच्या कॅन्सरची लक्षणं आढळली तर त्यानं पुढं काय करावं याबद्दल सांगताय तुम्ही.
2: लगेच तुम्ही कॅन्सर तज्ञांना म्हणजे एमसीएच सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आपण जे म्हणतो त्यांना दाखवा ऑन्कोसर्जनला.
1: अच्छा.
2: आणि मग पुढच्या तपासण्या चालू करायला लागतील. कोलोनोस्कोपी आहे त्यात. आणि कोलोनोस्कोपीमध्ये आपण गुदद्वाराची जागा बघतोच, त्यातनं बायोप्सी घेतो, तुकडा काढतो आणि कन्फर्म करतो कॅन्सर आहे की नाही. आणि त्यासोबत आपल्याला पूर्ण कोलांचं म्हणजे मोठ्या आतड्याचं तपासणी करायला लागते की अशाच गाठी अजून कुठे आतड्यात आहे का. कधी कधी सिंक्रोनस कॅन्सर म्हणजे फक्त गुदद्वारात तर गाठ आहे पण अजून बाकी आतड मोठ्या आतड्यामध्ये पण कॅन्सर होऊ शकतो.
1: बरोबर.
2: ते आपल्याला कोलोनोस्कोपीमध्ये बघायला लागतं. दुसरं म्हणजे सिटी स्कॅन म्हणजे इमेजिंग करून आपल्याला तेवढी जागा बघायला लागते की तो गाठ तिथल्या तिथे किती वाढली, तेवढी फक्त आतड्याच्या म्हणजे गुदद्वाराच्या आतमध्येच आहे की आजूबाजूला पण बाहेर पसरली आहे,
1: त्याच्यावर
2: आपल्याला स्टेज कळते. आणि त्याच्यानंतर मग त्या स्टेजिंगनुसार मग आपल्याला उपचार करायला लागतात.
1: बरं, मग ते काय उपचार त्याच्यावर काय काय आहेत?
2: उपचारामध्ये त्याच्यात पहिला रोल येतो खास करून गुदद्वारामध्ये तो किमो रेडिएशन हे पहिले आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गाठ झाली म्हणजे काढून टाकायचे, असं नाहीये. अन्ननलिका आणि गुदद्वार या अशा जागा आहेत आणि अजून काही ठिकाणे आहेत जिथे आपल्याला किमो रेडिएशन हे पहिले द्यायला लागतं. त्यातला ते गाठ आपल्याला छोटी करायला लागते आणि मग ऑपरेशन करायला लागतं. कारण जर गाठ थोडी जरी मोठी असेल 1 किंवा 2 सेंटीमीटरहून जास्त तर मग किमो रेडिएशन पहिले दिल्याने फायदा असा होतो की ती गाठ छोटी होते, आतल्यात श्रिंक व्हायला लागते. आणि त्यामुळे जेव्हा ऑपरेशन करायला जाऊ तेव्हा मार्जिन निगेटिव्ह म्हणजे R0 रिसेक्शन म्हणजेच कम्प्लिटली ती गाठ आपल्याला काढता येते आणि ऑपरेशनला पण कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी होतात.
1: बर.
2: तर ते आपल्याला किमो रेडिएशन हा पहिला उपचार. किमो आणि रेडिएशन एकत्र झालं, किमोच्या गोळ्या कॅप्सिडॅमिन नावाच्या गोळ्या देतात आणि रेडिएशन तेवढ्या भागाला जेवढा गुदद्वाराला जेवढी गाठ आहे ती कॉम्प्युटरला तेवढीच गाठ मार्क करून टार्गेटेड थेरपी आपण म्हणतो ते आपल्या इथं दिलं जातं गरुड हॉस्पिटलला. आपण काय करतो सिटी स्कॅन जो होतो तो कॉम्प्युटरला घेतो, मग ती जी गाठ असेल 2-3 सेंटर 4 सेंटर जी पण ती कॉम्प्युटरवर आपल्या इथे मार्क केली जाते. आपल्या गरुड हॉस्पिटलला एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहेत आणि व्हेरियंट रुबीमचं रेडिओथेरपी मशीन आहे. तर त्या मशीनवर स्पेसिफिकली टॉप मशीन आहे ते वर्ल्ड मधलं, तर स्पेसिफिकली टार्गेटेड रेडिओथेरपी दिली जातं. त्याच्यामुळे काय होतं की फक्त गाठ कॅन्सरची पेशीची गाठ ती नाहीशी होते पण आजूबाजूला गुदद्वाराला किंवा आतड्याला कुठं काही डॅमेज होत नाही. तर त्यामुळं रेडिएशनचं मशीन सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी चांगली ऍडव्हान्स आली आहे, त्याला मिलीमीटरची अॅक्युरेसी असते म्हणजे फक्त गाठीला जाणार बाकी मिलीमीटर

0: सुद्धा नॉर्मल याला काही डॅमेज नाही होणार, साईड इफेक्ट्स नाही होणार.
1: बर,
0: तर ते आपण गरुड हॉस्पिटलला रेग्युलर बेसिसवर करत आहोत आणि रिझल्ट एक्सलंट आहेत. म्हणजे फक्त किमोरेडेशन बऱ्याचदा पूर्ण गाठ जाते, आणि जर ती राहिली असेल, जर गाठ किमोरेडेशन नंतर सुद्धा गाठ शिल्लक राहिली असेल तर ऑपरेशन करून ती गाठ पूर्ण काढायला लागते.
1: बरोबर.
0: आणि एकदम संडासच्या की टोकाला असेल तर मग एपीआर ऑपरेशन करून आपल्याला स्टोमा काढायला लागतो, स्टोमा म्हणतात त्याला, आणि स्टोमा बॅग लावायला लागते. आणि मग काय आयुष्यभर संडास त्यांना स्टोमा बंद करायला लागते पोटाच्या इथनं.
1: पिशवी
0: म्हणतो आपण त्याला, तर ती पिशवी रिकामी करायला. पण त्याच्यात काही घाबरायचं नाही, बरेच लोक सगळे आपलं काम करतात, काही पोलीस आहेत आणि काही वेगवेगळे जॉबचे स्पोर्ट्स पर्सन आहेत, सगळ्यांचं लाईफस्टाईल सेम राहतं.
1: अच्छा.
0: तर ते ट्रीटमेंट पूर्ण केलं तर ते सुद्धा बरा होऊ शकतो. पण जर गाठ वरती असेल तर आतल्यात ती गाठ काढून आतडे एकमेकांना आपण जोडू शकतो. हे सगळं करून पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण लवकर दाखवणं गरजेचं आहे.
2: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
3: श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
4: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
8: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
7: थायरॉइडच्या गाठी.
8: गर्भाशयातील फायब्रॉइड.
7: वाढलेली प्रोस्टेट.
8: विविध बायोप्सीज.
7: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
8: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
7: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
8: फोन 74-00-48-40-88.
7: 74-00-48-40-88.
9: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
10: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
9: संपर्क 92-70-52-66-35.
3: श्रोते हो, आता ऐकूया नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद. नाटक आहे शाकुंतल.

श्रोते हो, मीरा मधुरा या नाटकातलं हे नाट्यपद होतं वसंत कानेटकर यांचं आणि स्वर होता रामदास कामत यांचा. या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएल कडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक JP नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्ध पातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9 आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी

उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्या समवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड ऍक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्त आयोजित

सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टियोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये TBK पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया

0: 42 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये TBK पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. कार्यक्रमात आज ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका.

0: नमस्कार बालमित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माने पावन झालेला ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्हा,
1: जिल्ह्यातील मोहटादेवी कानिपनाथांची मडी मायंबा रुद्धेश्वर,
0: भगवान बाबांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला भगवानगड नारायणगड
1: अशा धार्मिक क्षेत्राने नटलेला पाथर्डी तालुका,
0: गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेला पाथर्डी तालुका एकेकाळी निसर्ग संपन्न जैव विविधतेने समृद्ध असलेला,
1: पोथ्या पुराणांमध्ये सोन्याचा डोंगर म्हणून उल्लेख असणारा हा भाग,
0: असा उल्लेख असण्याचे कारण म्हणजे इथे असलेली समृद्ध जैव विविधता,
1: इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे केंद्र तिसगावचे आम्ही विद्यार्थी,
0: आमच्या सोबत आहेत शिंदे स्वरा गणेश,
1: शिंदे ईश्वरी मच्छिंद्र,
0: शिंदे सायली हरिश्चंद्र,
1: शिंदे श्रेया विनायक,
0: घावटे अवनी संतोष,
1: वाघमारे जान्हवी नितीन,
0: राठोड श्रेया बाळासाहेब,
1: झाडे रामेश्वरी आबासाहेब,
0: धायतडक आदित्य अर्जुन,
1: गावडे रुद्र सचिन।
0: आम्हाला यासाठी मार्गदर्शन केलेले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री अंबादास मोहन पालवे,
1: वृषाली संभाजी रुईकर मॅडम,
0: श्रीनिवास भूमराज एलारम सर।
2: आम्ही सादर करत आहोत एक श्रुत नाटिका, घर घर संविधान अर्थात भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव।
0: जिथे मातीच्या प्रत्येक कणात श्रद्धा आहे,
3: जिथे नद्यांच्या प्रत्येक प्रवाहात जीवन आहे,
0: जिथे प्रत्येक मनगटात पराक्रमाची शक्ती आहे,
3: ज्याचा इतिहासही गौरवशाली आहे,
0: असा हा आपला भारत देश।
3: इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आहे,
0: शंभूराजांचे बलिदान आहे,
3: महात्मा गांधीजींची अहिंसा आहे
0: आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ही आहे।
4: इथल्या प्रधानमध्ये सहिष्णुतेची शिकवण आहे,
1: इथल्या परंपरांमध्ये माणुसकीचे दर्शन आहे
0: आणि संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम हा संदेश आहे,
3: जिथे माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे
1: आणि भगवान तथागतांनी जगाला शांततेचा संदेश दिला।
0: हमूस देश की ही वासी है, जिथे ताजमहल आणि अजिंठा वेरूळच्या लेण्याच्या कातळ शिल्पाचे वैभव आहे
3: आणि सह्याद्री सातपुडा अरवली पासून तर हिमालयाच्या उंच शिखरांवर निसर्गाचा गौरव आहे।
4: हा देश शेतकऱ्यांच्या श्रमातून फुलतो,
1: सैनिकांच्या बलिदानातून सुरक्षित राहतो,
4: तर वैज्ञानिकांच्या संशोधनातून प्रगती साधतो।
3: इथे आशा आहे, प्रेरणा आहे आणि जगाला दिशा देणारा विचार आहे,
1: असा हा आपला भारत देश अखंड अविनाशी सदा गौरवशाली।
0: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यावर यंदा आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय।
4: आणखीन एका सुवर्ण सणाचे आपण साक्षीदार होणार आहोत।
0: संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा वर्षभर आपण घर घर संविधान अभियान राबवत आहोत।
3: पाऊण शतकाची गौरवशाली वाटचाल करणारे आपले संविधान अनेक वैशिष्ट्यांनी

0: घेतलेले आहे.
1: लवकरच भारताला मिळणारे स्वातंत्र्य लक्षात घेऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या संविधान सभेची स्थापना झाली होती.
0: आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अतिशय अभ्यासाने, कष्टाने, मेहनतीने, विचाराने प्रगतशील असे हे संविधान निर्माण केले आहे.
1: हो ना, आणि विशेष म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
0: संपूर्ण भारतातील सर्व जाती धर्माच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
2: पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद,
3: आचार्य जी बी कृपलानी, सरोजचंद्र बोस, रत्नाप्पा कुंभार,
0: सरोजिनी नायडू, कमला चौधरी सह 9 महिला विदुषी ही आत आघाडीवर होत्या.
4: तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे अध्यक्ष होते.
5: हो, जे पुढे चालून देशाचे पहिले राष्ट्रपती ही झाले.
0: डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे कायदेविषयक सल्लागार होते. हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते.
3: हो ना, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष. यासाठी आपण संविधान सभेचे आभार मानायला हवेत.
2: संविधान निर्मितीमधील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, घटनाकार म्हणतात.
1: हे संविधान पुन्हा तयार करायला संविधान सभेला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला.
4: आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपण स्वीकारले.
5: मग आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का साजरा करतो?
4: कारण स्वातंत्र्य आंदोलनात 1930 पासून 26 जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचो.
2: या दिवसाची आठवण म्हणून 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून आपण सुरू केली.
4: आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
0: भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची मूल्य आणि शिकवण आपल्या संविधानात प्रतिबिंबित झालेली आपल्याला पाहायला मिळतात.
2: पण या संविधानाने आपल्याला जगाला दिलेली ही मूल्य कोणती आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते.
0: हो ना, जगाला हेवा वाटेल असे संविधानातील मूल्य आहेत.
2: आपल्या संविधानाच्या उद्देशिकेतील एका महत्त्वाच्या शब्दाचा सार्वभौम, याचा अर्थ काय माहीत आहे का तुम्हाला?
4: अगं, सार्वभौम म्हणजे स्वतंत्र, ज्या दुसऱ्या कोणाचाही कुठलाही दुसरा हक्क नसतो.
0: अगदी बरोबर, भारत हा एक सार्वभौम देश आहे.
2: याचा अर्थ भारत स्वतःच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र आहे आणि बाह्य शक्ती त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
1: सैली, पण मग सार्वभौम हा शब्द संविधानात का समाविष्ट केला गेला ग?
0: चांगला प्रश्न आहे. सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता, यावर भारताचा ठाम विश्वास आहे.
2: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले आणि सार्वभौम देश म्हणलो.
4: त्याला संविधानाने मूर्त रूप मिळाले, त्यामुळे आपल्या उद्देशिकेत हा शब्द समाविष्ट करून आपण या स्वातंत्र्याची मान राखण्याची प्रतिज्ञा केली आहे.
3: पण काय ग, या सार्वभौमत्वाचे काय आणि किती महत्त्व आहे?
2: सार्वभौमत्वाचे महत्त्व अतिशय मोठे आहे, कारण ते आपल्याला स्वायत्तता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची संधी देते.
0: आपल्या देशात कायदे कसे असावेत, आपली धोरणे कशी असावीत, याचा निर्णय आपणच घेतो.
2: हे कायदे नियम आपल्या राष्ट्राची ओळख बनवते.
4: म्हणजे भारताचे संविधान हे आपले मार्गदर्शक आहे.
3: आणि सार्वभौमत्व हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
0: अगदी बरोबर आहे, त्यामुळे आपल्या सार्वभौमत्वाचा मान राखण्यासाठी आपण आपले अधिकार ओळखायला हवे.
3: पण सोबत जबाबदारीचीही भान ठेवत त्याही पार पाडायला हव्यात.
1: आपण सगळेच संविधानाचा आदर करून भारताचे सार्वभौमत्व कायम राखू.
0: खूप छान. संविधानाच्या उद्देशिकेतील फक्त शब्द वाचायचे नाहीत, तर त्याचा अर्थ समजून वागण्यात उतरावायला हवेत.
2: तर आता आपल्या उद्देशिकेतील आणखीन एक महत्त्वाचा शब्द समाजवादी हाच बघा.
0: किती महत्त्वाचा शब्द आहे हा, तुम्हाला माहीत आहे का? समाजवादी म्हणजे काय ते?
1: समाजवादी म्हणजे समाजाशी संबंधित असे काहीतरी वाटते.
2: बरोबर, पण त्याचा आणखी सखोल अर्थ आहे.
3: हो ना, समाजवादी म्हणजे अशा विचारसरणीचा मार्ग जिथे समाजातील प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि कोणालाही कमी जास्त उच्च नीच अशी वागणूक दिली.

0: हा शब्द संविधानात का लिहिला गेला आहे?
1: भारतात विविध जात धर्म भाषा आणि प्रांत आहेत.
2: संविधानात समाजवादी हा शब्द समाविष्ट करून आपण सर्व नागरिकांना समान हक्क, समान संधी आणि न्याय देण्याचा संकल्प केला आहे.
3: पण खरंच या समाजवादी विचारांमुळे समाज बदलतो का?
4: समाजवादाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समानता प्रस्थापित करणे.
2: कोणालाही भेदभाव किंवा अन्याय सहन करावा लागू नये.
1: उदाहरणार्थ शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या संधी सर्वांसाठी समान असल्या पाहिजेत.
5: म्हणजेच कोणती व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना समान वागणूक मिळायला हवी, बरोबर ना?
2: अगदी बरोबर. समाजवादाचा अर्थच तो आहे, त्यामुळे सरकारने अनेक योजना आखल्या आहेत ज्या गरीब, मागासवर्गीय, स्त्रिया आणि दुर्बल घटकांना मदत करतात.
3: मग समाजवादी विचारांवर आपण कसे काम करू शकतो?
4: तुम्ही समाजात समानता निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकता.
2: इतरांना समान वागणूक द्या, कोणाचाही अपमान करू नका.
1: जात, धर्म, लिंग किंवा गरीब श्रीमंत वरून कोणताही भेदभाव करू नका आणि गरजू लोकांना मदत करा.
3: नक्कीच, आतापासून आम्ही सर्वांना सारखी वागणूक देऊ.
6: सर्वांचा आदर ठेवू आणि इतरांशी नेहमी समानतेने वागू.
2: खूप छान. संविधानातील समाजवादी हा शब्द आपल्याला एक न्याय आणि समतोल समाज घडविण्यासाठी प्रेरणा देतो.
4: समाजवादी नंतरचा संविधानातील महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष.
6: पण मला धर्म म्हणजे माहिती आहे, पण धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ग ताई?
3: अगं, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्माचा सन्मान करणे असे काहीतरी असेल.
1: अगदी बरोबर. धर्मनिरपेक्षताचा अर्थ असा आहे की आपल्या देशात कोणत्याही धर्माला प्राधान्य दिले जात नाही.
2: खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे ते स्वातंत्र्य आहे.
3: पण मग अगदी भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द का समाविष्ट केला गेला असेल बरं?
4: भारत हा विविध धर्मांचा देश आहे. इथे जसे बहुसंख्य हिंदू आहे,
3: अगदी तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन असे अनेक धर्म आहेत.
2: शेकडो वर्षांपासून विविध धर्मीय लोकांनी इथे सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे.
4: सर्व धर्मांना समान वागणूक देण्यासाठी आणि देशात एकता व बंधुता राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानात समाविष्ट केला गेला आहे.
3: पण मग सर्व धर्म समभाव असायला होता शब्द?
5: हो ना, धर्मनिरपेक्षतेत संविधानाला काय अपेक्षित आहे?
1: धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार कोणत्याही धर्माचा समर्थन किंवा विरोध करत नाही.
2: सरकार सर्व धर्मांना समान वागणूक देते आणि कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही, करणार नाही.
6: मग आपण नागरिक म्हणून धर्मनिरपेक्षते तत्व कसे पाळू शकतो?
1: तुम्ही इतरांच्या धर्माचा सन्मान करा,
2: कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलू नका
4: आणि धार्मिक भेदभाव टाळा.
2: भारताच्या विविधतेत एकता हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे.
3: धर्मनिरपेक्षतेमुळेच आपण विविध सण साजरे करू शकतो ना?
2: अगदी बरोबर. धर्मनिरपेक्षता आपल्याला सर्व धर्माचे महत्त्व समजावते आणि त्यांची सण परंपरा साजरी करण्याची मोकळीकही देते.
3: चला आपण सर्व धर्मांचा सन्मान करून भारताचे धर्मनिरपेक्षता हे तत्व कायम ठेवू.
2: संविधानातील धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्याला एकत्र आणतो आणि शांततामय सहजीवन ही शिकवतो.
1: खरं तर हे सगळं शक्य आहे ते आपल्याकडच्या लोकशाही शासन व्यवस्थेमुळे.
3: लोकशाही म्हणजे काय रे पण?
2: अरे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची किती छान व्याख्या केली होती.
3: ती कोणती?
4: लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन.
2: अर्थात लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेल्या लोकांचे राज्य.
1: अगदी बरोबर. लोकशाही म्हणजे असा शासन प्रकार जिथे सत्ता लोकांच्या हातात असते.
4: लोक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात आणि तेच लोकांच्या हितासाठी काम करतात.
3: पण भारतात लोकशाही का महत्त्वाची आहे?
2: भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषांमध्ये विविधता असूनही लोकशाहीमुळे आपण एकत्र राहू शकतो.
1: लोकशाही हेच असे मूल्य आहे.

0: जे आपल्याला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देते.
1: पण लोकशाहीत लोकांना असे कोणते हक्क मिळतात?
2: लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळतो.
3: तसेच कोणताही प्रकारचा भेदभाव होऊ नये याची हमीही दिली जाते.
4: लोकशाही मजबूत राहण्यासाठी आपण काय करू शकतो?
5: तुम्ही जबाबदार नागरिक बना, निवडणुकांमध्ये सहभागी व्हा, भ्रष्टाचार टाळा
0: आणि आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यही पार पाडा. लोकशाही म्हणजे फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही आहे.
6: लोकशाहीमुळेच आपण आपले नेते निवडू शकतो, बरोबर ना?
0: हो बरोबर. भारतात प्रत्येक नागरिकाला नेत्यांना निवडण्याचा हक्क आहे.
2: हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे, लोकांसाठी, लोकांनी आणि लोकांद्वारे चालवलेले शासन.
5: चला आपण आपल्या हक्कांचा योग्य उपयोग करू आणि जबाबदार नागरिक म्हणून वागू.
2: म्हणून खऱ्या अर्थाने संविधानातील लोकशाही हा शब्द आपल्याला एकत्र ठेवतो आणि देशाच्या विकासासाठी प्रेरणा देतो.
7: लोकशाहीनंतर संविधानातील पुढचा महत्त्वाचा शब्द आहे गणराज्य.
5: हो, पण गणराज्य म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला?
3: हो, गणराज्य म्हणजे जिथे लोकांचा राजा असतो असे राज्य.
5: वा, अगदी बरोबर सांगितले.
2: गणराज्य म्हणजे असा देश जिथे सर्वोच्च सत्ता जनतेच्या हाती असते
0: आणि त्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडून दिला जातो.
3: आपण हे सगळे निकष पूर्ण करतो म्हणून भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही गणराज्य आहे.
1: पण गणराज्याचा अर्थ राज्य घटनेशी कसा जोडलेला आहे?
5: चांगला प्रश्न. गणराज्य म्हणजे देशाचे नेतृत्व कोणत्याही वंश परंपरेने होत नाही.
2: भारतात राष्ट्रपती हा घटनात्मक राज्यप्रमुख असतो आणि तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडला जातो.
0: यामुळे आपल्याला समानता आणि लोकशाही मूल्याचा आदर राखता येतो.
3: गणराज्य आपल्याला अधिकार आणि जबाबदाऱ्या देते.
5: देशाच्या शासनामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान भागीदारी असते.
2: तसेच लोकशाही प्रक्रियेद्वारे सरकार स्थापन होते आणि प्रत्येकाला समान हक्क मिळतो.
7: मग गणराज्य असल्यामुळे आपल्याला कोणकोणते अधिकार मिळतात?
0: गणराज्यात प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार मिळतात,
5: जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार आणि न्याय मिळवण्याचा अधिकार.
2: तसेच संविधानाने आपले हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
3: गणराज्य टिकवण्यासाठी तुम्ही जबाबदार नागरिक बना,
0: आपल्या हक्कांचा आदर करा आणि कर्तव्येही पार पाडा.
5: संविधानाचे पालन करा आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्या.
2: कोणत्याही जाती, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव होऊ नये हे सुनिश्चित होते.
5: अगदी बरोबर. तसेच आर्थिक न्याय म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यातील तफावत कमी करून सर्वांना समान संधी देणे.
0: आणि राजकीय न्याय म्हणजे राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळणे, लोकशाहीमध्ये भाग घेण्याची संधी मिळणे.
2: उत्तम. बर, आता सांगा बर, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व काय आहे?
3: अगं, यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि स्वतःच्या विचारानुसार जगण्याचा हक्क मिळतो.
7: कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही.
5: हो, आणि समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे.
6: पण याचा उपयोग कोणत्या क्षेत्रांमध्ये होतो?
0: शिक्षण, नोकरी आणि समाजात सन्मानाने वागण्यामध्ये समानता महत्त्वाची आहे.
2: अगदी योग्य. आणि शेवटी बंधुता म्हणजे काय?
5: बंधुता म्हणजे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता. यामुळे समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढतो.
0: किती छान ना, संविधानातील या मूल्यामुळे आपला भारत देश मजबूत, समृद्ध आणि लोकशाही प्रधान बनतो.
2: आपण सर्वांनी या मूल्यांचे पालन केले पाहिजे आणि इतरांनीही याबद्दल जागरूक केले पाहिजे.
7: हो, आम्ही नक्कीच याचे पालन करू. आपला भारत देश आणि भारतीय संविधान आणखी समृद्ध करू.
5: शाब्बास. चला तर मग संविधानाचा अभियान बाळगूया आणि त्याच्या मूल्यांची जपवणूक करूया.
2: आनंदाने, अभिमानाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करूया.
5: घर घर संविधान अभियानात भाग घेऊया
8: आणि घरा घरा संविधान

0: श्रोतेहो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका आपण ऐकलीत बालमेळा या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: झाली सोय
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोतेहो प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट आहे हिरो नंबर 1.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात आता ऐकूया खुदगर्ज या चित्रपटातलं इंदिवार यांचं गीत। स्वर आहे मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांचं आणि संगीतकार आहेत राजेश रोशन।

श्रोते हो, कुमार सानू अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं हे गीत होतं राणी मल्लिक यांचं. चित्रपट होता मैं खिलाड़ी तू अनाड़ी आणि संगीत होतं अनु मल्लिक यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया बातो बातो में या चित्रपटातलं आशा भोसले अमित कुमार यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: श्रुती हो बातो बातो मी या चित्रपटातलं हे गीत होतं योगेश यांचं. गायलं होतं आशा भोसले आणि अमित कुमार यांनी, तर संगीतकार होते राजेश रोशन. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: ताई नोकरी मिळाली.
5: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
4: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
5: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
4: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
5: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
4: पण ताई
5: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
4: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
6: RBI म्हणते
7: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
8: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा
2: हसली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
9: तिन्ही कॉलेजला
10: काळजी करू नकोस.
9: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात? काय झालं?
10: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
6: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
11: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
12: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
13: ताई तुला नहीं घाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
14: तुझं डोकं चार्ज कर.
13: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
14: पाहिलंस?
13: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
14: बुद्धू सुधर जरा.
13: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
9: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाले.
2: हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
13: ताई हे बघ.
14: हॅपी बर्थडे टू यू.
13: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
14: नेहमी शॉपिंग.
13: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
9: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
13: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
14: आय नो ना.
13: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
15: 10 लाखांची लॉटरी मला.
13: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।

0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी।
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
0: जगभरात कुठेही।
2: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सर्व श्रोत्यांचं प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा थोड्याच वेळात.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल आणि अमिताभ बच्चन यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे इलैया राजा यांचं चीनी कम या चित्रपटासाठी.
4: इम्प्रेस करने के लिए तो लोग 200 रुपए के फूल खरीद लेते हैं, पर ये 2 घंटे में मर जाते हैं. पता नहीं क्या एक्सप्रेस करना चाहते हैं लोग फूल.

0: श्रोतेहो, चीनी कम या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता श्रेया घोषाल आणि अमिताभ बच्चन यांचा, आणि संगीतकार होते इलैया राजा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा. कमी वेळा जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसली.
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
6: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग, फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. स्वर आहे चारुलता मणी आणि सहकाऱ्यांचा, संगीत आहे विशाल शेखर यांचं, आणि चित्रपट आहे चेन्नई एक्सप्रेस.

श्रोतेहो, चारुलता मणी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. संगीत होतं विशाल शेखर यांचं चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या स्नेहांकित कार्यक्रमात मी ऐश्वर्या ढवळीकर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. कार्यक्रमातलं हे माझ्या हातातलं पत्र आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात आणि प्रकाशदादा जैन यांचं. ते लिहितात की 24 एप्रिल रोजीचा वर्षा बांगर यांनी सादर केलेला लाईव्ह फोन गाणी हा कार्यक्रम अतिशय आवडला. सुप्रसिद्ध सिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यावरती तो केंद्रित होता. या कार्यक्रमामध्ये विनोद खन्ना यांची सुपरहिट गीतं ऐकायला मिळाली आणि ते ऐकून मन प्रसन्न झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी कळवलेली आहे. त्यांचंच आणखी एक पत्र आहे, त्यात ते लिहितात की 20 एप्रिल 2026 रोजी सोमवारचा निकिता रसाळ यांनी एक फिल्म जो सादर केला हिरो हा चित्रपट, त्यांनी या हिरो चित्रपटातील जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्रे यांची उपयुक्त अशी माहिती दिली. तसंच 25 एप्रिल रोजी शनिवारचा संजय वैरागर यांनी सादर केलेला आपकी पसंद हा कार्यक्रम अतिशय आवडला. त्याच दिवशी रात्रीचा रजनीगंधा हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला. आणि 26 एप्रिल रोजीचा शालिनी वाघ यांनी सादर केलेला हॅलो गीत बहार हा कार्यक्रम पण खूप आवडला अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बेड इथून ईश्वर काळे पार्थ प्रणव शिल्पा काळे आणि रमाकांत थोरात यांचं. ते लिहितात की 24 एप्रिल रोजीचा ऐश्वर्या ढवळीकर यांनी सादर केलेला मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्यावरती सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम अतिशय आवडला. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, यानंतरचं 3 पत्र आहे ते चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून सविता गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश जालिंदर पिसाळ, बाबासाहेब भिडे तसंच रमेश भाऊ थोरात या श्रोत्यांचं. तर पहिल्या पत्रात ते लिहितात की 23 एप्रिल 2026 रोजीचा वंदना साबळे यांनी सादर केलेला हॅलो गीत बहार हा कार्यक्रम अतिशय आवडला. तसंच 24 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारचा वर्षा बांगर यांनी सादर केलेला लाईव्ह फोन गाणी हा कार्यक्रम खूपच आवडला. विनोद खन्ना यांच्यावरती तो केंद्रित होता आणि त्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्हाला ऐकायला मिळाली अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. तसंच त्यांनी दुसऱ्या पत्रात कळवलेलं आहे की 10 एप्रिल रोजीचा प्रज्ञा असनीकर यांनी सादर केलेला लाईव्ह फोन गाणी हा कार्यक्रम अतिशय आवडला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरी अमुणकर यांच्यावरती तो केंद्रित होता. शिवाय 12 एप्रिल 2026 रोजीचा अतुल सातपुते यांनी सादर केलेला हॅलो गीत बहार हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी दुसऱ्या पत्रात पाठवलेली आहे. त्यांचं 3रं पत्र आहे, त्यात ते लिहितात की 17 एप्रिल रोजीचा डॉक्टर प्राची शेकटकर यांनी सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम अतिशय आवडला. सुप्रसिद्ध नाटककार निर्माता दिग्दर्शक आणि सिने अभिनेते मच्छिंद्र कांबळे यांच्यावरती तो केंद्रित होता आणि त्यांची माहिती अतिशय सविस्तर अशी आम्हाला कळाली. तसंच 17 एप्रिल रोजीचा ठकास महाटक हा दत्ता तांबे लिखित लोकनाट्य अतिशय आवडलं आणि 18 एप्रिल शनिवारचा शालिनी वाघ यांनी सादर केलेला आपकी पसंद हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला अशी सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या पत्रांबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.

श्रोतेहो, यानंतरचं पत्र आहे दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता आणि सूरज जैन यांचं. त्यांची सुद्धा या कार्यक्रमात दोन पत्र आलेली आहेत. तर पहिल्या पत्रात ते लिहितात की 15 एप्रिल 2026 बुधवार रोजीचा ऐश्वर्या ढवळीकर यांनी आणि डॉक्टर सुनील साबळे बालरोगतज्ञ यांनी घेतलेली हॅलो डॉक्टरमधली मुलाखत खूप आवडली. लहान बाल शिशु यांना सकस आहार, त्यांना वेळोवेळी लसीकरण कसं करावं याची माहिती या कार्यक्रमाद्वारे आम्हाला मिळाली. तसंच 16 एप्रिल गुरुवार रोजीचा शीतल ठोंबरे यांनी सादर केलेला रजनीगंधा हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला, अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. तसंच यानंतरचं पत्र आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, प्रकाश दादा जैन यांचं. ते लिहितात की 17 एप्रिल रोजीचा महेश्वरी मिसाळ यांनी सादर केलेला लाईव्ह फोन गाणी हा कार्यक्रम अतिशय आवडला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्यावरती तो केंद्रित होता. आशा भोसले यांची प्रतिकूल परिस्थितीचे दाहक चटके वैयक्तिक संकटांनी काळीज पळवटून जाईल असा दर्द प्रसंग हसतमुख चेहऱ्या आड लपून आयुष्याचा क्षण क्षण आनंद जगायचे असं तत्वज्ञान सुरेलपणे सांगणाऱ्या पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण जगविख्यात गायिका आशा भोसले यांचं रविवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाल्याची बातमी येताच लाखो चाहत्यांवर जणू वीजच कोसळली. स्नेहांकीच्या व्यासपीठावरून आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या पत्राबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. श्रोतेहो, याच श्रोत्यांचं आणखी एक पत्र आहे. त्यात ते लिहितात की 10 एप्रिल शुक्रवार रोजीचा ऐश्वर्या ढवळीकर यांनी सादर केलेला सुप्रसिद्ध निर्माते अभिनेते मनोज कुमार यांच्यावरती सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम अतिशय आवडला. मनोज कुमार हे देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते, त्यांना भारत कुमार म्हणूनसुद्धा संबोधलं जातं. तसंच दिनांक 11 एप्रिल रोजीचा संजय वैरागर यांनी सादर केलेला आपकी पसंद हा देखील कार्यक्रम खूप आवडला, अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन आणि संगीता जैन सूरज जैन यांचं. ते लिहितात की 22 एप्रिल बुधवार रोजीचा प्रज्ञा असणीकर यांनी सादर केलेला हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम खूप आवडला. डॉक्टर संकेत काळपांडे यांनी मुतखडा या आजारावर जी उपयुक्त अशी माहिती दिली ती आम्हाला आवडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे साईबन कॉलनी पंचवटी नगर भिस्तबाग चौक अहिल्यानगर इथून. मधुकर तेजस, माधुरी भाले, श्वेता शाल्वी, शंतनू काजळे, गायत्री सुनीता डापसे आणि भाले परिवार यांचं. ते लिहितात की 3 मे रविवार रात्री 9 वाजता फोन गाणी हॅलो गीत बहार हा कार्यक्रम आवडला. सूत्रसंचालन होतं शीतल ठोंबरे यांनी. श्रोत्यांशी छान संवाद साधला. श्रोत्यांनी आपल्या आवडीची गीतं सांगितली. जुनी नवी गाणी ऐकायला मिळाली. हा कार्यक्रम आवडला. 4 मे सोमवार रोजी रात्री 9:30 वाजता 1 फिल्म तेरे घर के सामने याचं संकलन आणि निवेदन

होतं शालिनी वाघ यांचं. हा कार्यक्रम आम्हाला आवडला, अतिशय अभ्यासपूर्वक माहिती आम्हाला ऐकायला मिळाली आणि सुमधुर गीतंसुद्धा ऐकायला मिळाली. कार्यक्रम आवडला. याच श्रोत्यांचं आणखी एक पत्र आहे, ते लिहितात की 23 एप्रिल गुरुवार रोजी रात्री प्रसारित झालेला हॅलो गीतबहार हा कार्यक्रम आवडला. सूत्रसंचालन होतं वंदना साबळे यांचं. वंदना साबळे यांनी श्रोत्यांशी छान संवाद साधला, श्रोत्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या आवडीचं गीत सांगितलं. जुनी नवी गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. तसंच 24 एप्रिल शुक्रवारी रात्री 9 वाजता प्रसारित झालेला सुहाना सफर हा कार्यक्रम आम्हाला आवडला. रंजना यांच्यावर केंद्रित हा कार्यक्रम होता. ऐश्वर्या ढवळीकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. याविषयी छान आणि अभ्यासपूर्वक माहिती सांगितली. अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी ऐकायला मिळाली आणि कार्यक्रम आवडला. अशी सविस्तर प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतरचा मेल आहे हणमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे जिल्हा सांगली इथून. ते मेलमध्ये कळवतात की शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी प्रसारित झालेला फोन गाणी हा कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला. हिंदी चित्रपटसृष्टीतले देखणं व्यक्तिमत्व विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीबद्दल सादर केलेला हा कार्यक्रम आम्हाला विशेष आवडला. वर्षा बांगर यांनी श्रोत्यांशी छान संवाद साधला, प्रसारणाबद्दल धन्यवाद असा मेल या श्रोत्यांनी पाठवलेला आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रुतीहो धीरज राबरी यांचं हा मेल आहे पाटण गुजरात इथून, आणि त्यांचा हा हिंदीतून आलेला मेल आहे. त्यात ते लिहितात की रविवारचा स्नेहांकित हा कार्यक्रम आम्हाला आवडला, तसंच शुक्रवारचा फोन गाणी हा लाईव्ह कार्यक्रम जो विनोद खन्ना यांच्यावर प्रसारित केला वर्षा बांगर यांनी, तोसुद्धा खूप आवडला. आणि हॅलो गीत बहार हा कार्यक्रम त्यांना नेहमी आवडतो, ते आपल्या आकाशवाणी केंद्राचे नियमित श्रोते आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी मेलद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, कार्यक्रमातली पत्र आता संपलेली आहेत आणि अशीच पत्र मेल आम्हाला पाठवत राहा. आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा असते. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी अहिल्यानगर. पिनकोड आहे 414003. आणि मेल पाठवण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तेव्हा स्नेहांकित कार्यक्रमात मी ऐश्वर्या ढवळीकर इथंच निरोप घेते. कळावे लोभ असावा.

0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका घोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970.

0: किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-244-78-286 किंवा 0202-244-80-135.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे ऐकलात आपण आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. चित्रपट आहे साधी माणसं.

श्रुती हो लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं कवी प्रदीप यांचं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं साधी माणसं या चित्रपटासाठी.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं

नातं होय आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

0: क्षेत्रात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणीबद्दलच्या गोड आठवणींविषयी। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत। संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672। तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा।
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भागम भाग या चित्रपटातलं गीत। स्वर आहे रचना कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांचं, आणि संगीत आहे सलीम सुलेमान यांचं।

श्रुते हो भागम भाग या चित्रपटातलं हे गीत होतं. गायलं होतं कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांनी, तर संगीतकार होते सलीम सुलेमान. कार्यक्रमात आता ऐकूया रचना योगेश खडीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राजा मंगळवेढेकर यांचं हे बालगीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.

श्रोते हो, रचना योगेश खडीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं राजा मंगळ वेढेकर यांचं आणि संगीत होतं मीना खडीकर यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा.

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येताजी सूर्याजी फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी स्वरा

श्रोते हो, शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अबिदा परवीन यांनी गायलेली पारंपरिक कव्वाली. संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

श्रुती हो अबिदा परवीन यांच्या स्वरातली ही कव्वाली आपण ऐकली. संगीत होतं सोनिक ओमी यांचं आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग.दि. माडगुळकर यांचं

श्रोते हो, घरकुल या चित्रपटातलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. स्वर होता राणी वर्मा आणि सहकाऱ्यांचा, तर संगीतकार होते सी रामचंद्र. कार्यक्रमात आता ऐकूया हा माझा मार्ग एकला या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रुती हो समूह स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं, संगीत होतं सुधीर फडके यांचं हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

श्रोतेहो छोटा जवान या चित्रपटातलं हे गीत होतं. स्वर होता महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटातलं गीत. स्वर आहे सुधीर फडके आणि ललिता फडके यांचा.

श्रुती हो सुधीर फडके आणि ललिता फडके यांच्या स्वरातलं हे गीत होतं. चित्रपट होता वंशाचा दिवा. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश.

श्रुते हो सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, गायली आहे अनुराधा पौडवाल यांनी आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली कृब निकुंभ यांची रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रुती हो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना होती कृब निकुंभ यांची आणि संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं यशवंत देव यांचं आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं. या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चौकट राजा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीत होतं आनंद मोडक यांचं चौकट राजा या चित्रपटासाठी. कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना, गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

श्रुती हो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातली हे नाट्यपद. नाटक आहे होनाजी बाळा.

श्रोतेहो, रामदास कामत यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं. नाटक होतं होनाजी बाळा. आणि या नाट्यपदाबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 12:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अभंग. सादर करते आहेत विकास दरवडे आणि सहकारी.

0: श्रोते हो, अभंग आपण ऐकले लोकसंगीताच्या कार्यक्रमात. सादरकर्ते होते विकास दरवडे आणि सहकारी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता यानंतर 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची आणि दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तेव्हा या सकाळच्या प्रसारणातून मी ऐश्वर्या ढवळीकर.
1: मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित. पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदरगे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्या

0: समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ प्रत्येक सिच्युएशन जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ॲक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाही आहे आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथं येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी. दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा. बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
0: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात. कारण त्या पालकांसमोर

0: एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या
1: अगदी
0: गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात, 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजचं पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
1: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत, मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही. परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेजमध्ये येतो. आणि ह्या टीनेजमधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही. कारण ॲज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस्ड जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे. कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
0: खरंच
1: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्च कोटीच्या वाटतात. कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं. कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
0: खरंच आहे.
1: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात.
0: म्हणजे
1: त्या त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय. ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं. कारण अचानक होणारा बदल, शारीरिक, मानसिक हा सगळा होणारा बदल आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्न प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांचे अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथं पूर्ण

0: करू शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पेअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं. मुलं कम्पेअर करायला लागतात इथे, आणि मग इथं स्वतः मुलं त्या एज मध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीची लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात. मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस, पण तिथं कन्फ्युज स्टेज असते आणि ती हळूहळू हळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे, ॲज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय, आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे, आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
1: बरं.
0: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक

0: व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये. यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्यानी नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथं येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढं वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लान इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं, याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं, सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे, म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात. पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी, त्यांच्या वयोगटाचा विचार करता, एक दडपणाची

0: बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
1: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन.
0: खरंच.
1: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट. हे तिथं येतं.
0: होय.
1: परंतु आपण काय केलंय, तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
0: खरोखर.
1: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही. आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे. आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्रे वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आईवडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस.
0: होय.
1: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
0: अगदी खरं. आणि आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
1: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील?
0: खरंच आहे.
1: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
0: खरंच.
1: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नये. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यांनी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
0: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं, ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
1: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे, ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि

0: त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म. आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं त्या संवेदना अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील. सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांनो आठवा असं मला ह्यावेळी सांगावं असं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं. खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधत आहोत. त्यांच्या अनुभवातून विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचा

0: सासरपूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
1: आणि माझा आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
1: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो. तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हा हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केलं की साड्यांवर फॅब्रिकवर वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता किंवा साडीज ब्लाउजेस आहे त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
0: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
1: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
0: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण? कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायणपेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळेवेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाही आहे तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर ह्या पण खूप आर्ट आहेत ज्या आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे

0: मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बरं बरं. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो, त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्या अशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटते की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात. किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग सारीज ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंगमधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचा जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरज कोंड येथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच, त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना? आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
0: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावंसं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्या

ज्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही पण हा जेव्हा केव्हा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं म्हणजे साडी म्हणजे काय एक 6 मीटर फॅब्रिकच आहे ते कुठे पण स्टिच नाहीये ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती वेअर करू शकता तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो तर हा 6 मीटर यान हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसेही फ्लुईड ड्रेप करू शकता.

0: भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती वेअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसेही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं, हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं. तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. आणि जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते, तेव्हा तेच खरं यश असतं.

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक जी आय टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टची आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये. हा, स्वतः

0: एंट्री
1: बर बर बर म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण केलं?
0: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होती की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते, आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
1: बर बर ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
0: बरोबर.
1: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
0: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भात मध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना येथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती, तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते. तर तिथे यावेळीस तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचं ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही, जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो, आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं, नाही का? अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलू नये, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते, तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळणे, पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट

0: आहे ना, तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे, तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात है. मस तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी कि पुन्हा तेच कि एक सामान्य गृहिणी काय करू शकते, नाही का? तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते, नाही का?
0: बिल्कुल. त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं. ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती, या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
0: बिलकुल.
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेस मध्ये याचं रूपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या. हेच बोलू शकते मी त्यांना.
1: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहेत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो मला तर जायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोप

कडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला. आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं. प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले. जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का? तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवत. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ। बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड। येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्ष

0: राज्याचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. टीव्ही केनं येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढे बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली.

0: या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराण बरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी वेन्स यांच्या बरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्द भांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयं प्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस विजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46 आणि 58 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: समय कब कौन सा रंग बदलेगा कोई नहीं जानता. और आज चलते हैं सुरीले सफर पर. मदर्स डे की बहुत बहुत शुभकामनाएं भी दी हैं. समय कहता है मैं फिर ना आऊंगा, क्या पता मुझे हंसाऊंगा या रुलाऊंगा. इंसान जीना है, इस पल को जी ले क्योंकि इस वक्त को अगले पल तक ना रोक पाऊंगा. अभी भी वक्त है, समझ लो. कीमत पैसों की नहीं, समय की करो, फिर आपकी कीमत वक्त तय करेगा. क्या बात है. और बड़ा प्यारा सा संदेश. अम्मा तो गोंद की तरह होती है, जो दिखती तो नहीं है पर जोड़ती सबको है. ब्रह्मांड की सभी माँ के लिए प्यार और आशीर्वाद का इमोजी बनाकर भेजा है भाई. हाँ, सच में सारी ब्रह्मांड की माओं के लिए ढेर सारा प्यार दुलार. और अब अगला शब्द आ रहा है पायल पर. तो देखिए जरा ये गाना सुनिए और बताइए कि किस फिल्म का है. और हाँ, हम आपको बता दें कि जो अभी हमने गाना सुना था वो डॉक्टर फिल्म से था. आवाज़ के बारे में हमने पूछा था कि किसकी आवाज़ है. अभी उस जवाब का हम इंतज़ार कर रहे हैं. ये गाना सुनिए.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्या बरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन युवा सक्षमीकरण आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवा

0: युवाओं से ही होगा। जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल। प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील। देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे। दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील। पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल। आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे। देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे। मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं। आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे। 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली। त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं। त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणार दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या। त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। शांघाय इथं काल संपलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं। या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता। ताशकंद इथे सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे। 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37-40, 43-46, 48-58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामना होणार आहे। चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरू होईल। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे। छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरू होईल। काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात

टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: पिटारा में आज
1: उजाले उनकी यादों के। उजाले

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते हुए आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात ठळक घडामोडींनी.
1: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. TVKला येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुडुचेरीच्या मुख्यमंत्री पदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडेबेल्लूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित करणार आहे. यावर्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित शिक्षणाचा दृष्टिकोन बळकट करणारा भारतीय संकेत भाषा हा उपक्रमही राबवला जाणार आहे. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं प्रश्न विचारले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: Shambhar Aunsh 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी सारिका साळवी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांचा स्वर, यशवंत देव यांच्या गीताला संगीत, प्रभाकर जोग यांचं.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांच्या स्वरात मत्स्यगंधा या नाटकातलं पद, वसंत कानेटकर यांच्या गीताला संगीत, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं बालकवी यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर सोनू निगम यांचा स्वर, समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी. चित्रपट हर दिल जो प्यार करेगा.

0: श्रोते हो सोनू निगम यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी आणि चित्रपट होता हर दिल जो प्यार करेगा. श्रोते हो या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी, बजेट
2: तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: तिन्ही कॉलेजला
6: काळजी करू नकोस.
5: फीस पाहिलीस का?
1: काय कसे आहात? काय झालं?
6: फीचं टेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
7: आरबीआय सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
9: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
7: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस?
3: बाबा थांबा मी पे करतो.
7: नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
7: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ताई हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
10: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
7: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
7: आरबीआय सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
11: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
12: फसली.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
13: जाणकार बना, सतर्क रहा.
14: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
12: फसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
13: जाणकार बना, सतर्क रहा.
15: कमी वेळात जास्त नफा,
14: बस एका क्लिक वर कमाल.
12: फसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
13: जाणकार बना, सतर्क रहा.
16: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
12: फसली.
7: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
8: आरबीआय सांगते
13: जाणकार बना, सतर्क रहा.
17: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा दिवस वसूल झाला.
12: फसला.
15: UPI पिन एंटरिंग, फक्त पैसे पाठवण्यासाठी.
8: आरबीआय सांगते
13: जाणकार बना, सतर्क रहा.
18: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
1: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
0: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा त्यांचे अनुभव तज्ञांच्या मुलाखती अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही
2: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे सायंकाळचे 5:30 वाजता आहेत ऐकूया कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून

0: युवावाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षे अंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असे यश संपादित करून आय पी एस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आय पी एस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीच

0: असं हे पद या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि IPS म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीच जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचं किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असत किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं, ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथे आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा UPSC मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथे UPSC बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी-12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्यावेळेस जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपला झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&T सुद्धा कॉल आला, कारण L&T रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेला नव्हता. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो, त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ती एंट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहत आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझी पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका NGO जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉब सोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
1: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली गडकिल्ले.

0: वगैरे तिथे जायला सुरुवात केली. आणि आमच्या ग्रुपचं नाव होतं ट्रेक लवर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो, मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचं, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडवली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो. किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा. किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रम मध्ये आयोजित केलं होतं, बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून. आणि त्यामुळं तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील, लहान मुलांच्या संस्था होत्या, तिथं सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची. मग या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता. मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली. आणि मग ती एक आवड पुन्हा एकदाशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या, म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर, आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात? बरं,
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये, तर या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते. आणि ही एकंदरीत 1.5 वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती 1.5 वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं, जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायचं असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचं असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायचं असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता IPS आहे आणि तो आता तेलंगणामध्ये DCP म्हणून काम करतोय, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्याने सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे, प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन, सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेलं. आणि त्यानंतर मग UPSC ची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही NCERT चे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियसच्या क्वेश्चन्स असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता UPSC चे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे UPSC चे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर्स त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तरं त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमचे चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, UPSC म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे. लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे. त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कस

0: शिक्षण म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरंतर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर. पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर ह्याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला एक ते दीड महिना किंवा दोन महिने मिळतात

0: छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकट मध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या एक ते दीड महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबल मध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या एलएनटी मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी, लीगल प्रोव्हिजन मला विचारण्यात आल्या, सीएसआर काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगर मध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर, जे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर, तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मुवमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात, जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण, मला असं वाटतं की कळत नकळत तिथं होतं आणि ते एका 2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करता त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतो, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिश मध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये अर्धे दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधीतरी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे, लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागले आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो, 6 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता. कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलं, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळ

0: टार्गेटचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचिव होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल मग IAS असू द्या IPS असू द्या त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं किंवा संविधान जसं आपण म्हणतो संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि एक कम्पॅशन तुमच्यात असणं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलं त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआपच सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा निर्दोष गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी L&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागलं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत हे अधिक महत्वाचं आहे आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीसा आहे की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतं. मग आता त्याचं सोनं करायचं की माते

0: करायचं आहे आपल्या हातात आहे. मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक पॉझिटिव्ह अटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेला सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का, याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाहीये. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. तर आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय, जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
1: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून IPS पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्री एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.

0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट सह मी सुमेधा कुलकर्णी आपणा सर्वांची
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती.
2: श्रोते हो, युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात, आम्ही तो सहक्षेपित केला. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दे दनादन या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांचा स्वर, प्रवीण दवने यांच्या गीताला संगीत अनिल मोहिले यांचं.

0: सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात हे गीत होतं दे धनादन या चित्रपटातलं. प्रवीण दवने यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर गंमत जम्मत या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं, स्वर अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा.

गंमत जंमत या चित्रपटातलं हे गीत होतं अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल, अनुपमा देशपांडे आणि बेला सुलाखे यांचा स्वर, वंदना विटणकर यांच्या गीताला संगीत, अशोक पत्की यांचं आणि चित्रपट मामला पोरींचा.

अनुराधा पौडवाल, अनुपमा देशपांडे आणि बेला सुलाखे यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की, तर चित्रपट होता मामलापुरींचा. आता ऐकूया सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अशी ही बनवा बनवी. या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांचं गीत आणि संगीत अरुण पौडवाल यांचं.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर आणि सुरेश वाडकर यांचा स्वर आपण ऐकलात. गीत होतं सचिन पिळगावकर यांचं, संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. कार्यक्रमात यानंतर सुदेश भोसले, बेला सुलाखे, विनय मांडके आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात प्रवीण दवने यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट अफलातून.

0: श्रोतेहो विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. संगीतकार होते अशोक पत्की आणि चित्रपट होता एक गाडी बाकी अनाडी. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
5: 0241-242-4620 या दूरध्वनी क्रमांकावर.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भाग.

विशेष फोनगणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।

101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 ऐकणार आहात हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आनंद घेऊ शकाल मिश्र संगीताचा. 8:15 कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका. 8:35 ऐकणार आहात सुगम संगीत. 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार. सूत्रसंचालन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. रजनीगंधा रात्री 10:00. 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग शुद्ध नट.

श्रोते हो, आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन, लेखन शिवाजी काळे यांचं, सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितले जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे कारण आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांनी दिलेली माहिती, 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, सादर करते सचिन लाडोळे, 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्या

नगर दिनांक संकलन बाळ कुणाल आहिरे यांचं 7 वाजता आजचा सुविचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल 7:45 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर 7:50 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया 8:20 आणि 8:35 ऐकू शकाल सुगम संगीत 8:40 ओळख कायद्याची या कार्यक्रमात न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटोळे यांनी केलेली बातचीत श्रोतेहो याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू 7:15 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत 10:00 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात मालिका थोर संत परंपरा सादर करते प्रदीप हलसगीकर 11:00 हिंदी चित्रपट संगीत 11:15 आपली गाणी 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1:00-5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम

0: श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमाने. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन श्रेयस लहांगे यांचं, सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल दादाभाऊ यशवंत तांबे यांनी सादर केलेले अभंग आणि गवळण. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात देशी गोवंशीय संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे यांची मुलाखत. 9:00 प्रोफेसर महेश रामचंद्र कुलकर्णी यांचं प्रवचन. 9:30 साजसंगीत संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं. रजनीगंधा रात्री 10:00. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित होतील. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सायंकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती संगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अनूप जलोटा यांचा स्वर, गीत नारायण अग्रवाल यांचं, संगीत अनूप जलोटा आणि कुलदीप सिंग यांचं.

श्रोते हो, हा स्वर होता अनूप जलोटा यांचा. गीतकार होते नारायण अग्रवाल. संगीत दिलं होतं अनूप जलोटा आणि कुलदीप सिंग यांनी. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांचा स्वर, मीराबाई यांची रचना आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, एक निवेदन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या ITI, MCVC, MSBVE प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच SSC उत्तीर्ण उमेदवारांना आवाहन करण्यात येते की डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग अर्थात DGT मार्फत देशभरात नॅशनल अप्रेंटिसशिप मेला आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमान्वये कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर संस्थेत दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून तेथे आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे अथवा QR कोडद्वारे आपले रजिस्ट्रेशन करावे. आणि 10वी उत्तीर्ण गुणपत्रक, ITI उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड इत्यादी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतींसह या भरती मेळाव्यास उपस्थित राहावी असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगरचे प्राचार्य KA जहागीरदार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जाधव SV यांनी केले आहे. निवेदन संपलं. श्रोते हो, हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांचा स्वर, गीत आणि संगीत त्यांचंच.

श्रोते हो, हा स्वर गीत आणि संगीत होतं हरिओम शरण यांचं. याबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

0: येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVKनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अडकटेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. PM मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या PM मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता.
0: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची

0: यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किट्सचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच SRA जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने SRA प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 रोजी नागपूर जलसंवाद तर 18 रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररीत्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा.

0: लाइट्स सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
3: इतकी काय घाई होती
2: अग.
3: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावे
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो
3: काय.
1: आरबीआय सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 seconds होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
7: श्रोते हो रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 to 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
0: श्रोते हो आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
7: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM Rainbow 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
6: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
8: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
6: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशात

0: मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझेलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. जसं रोझेलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरची, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. 1950-52 साली रोझेलिनने आणि 1900 सुमाराला साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनर. हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे, एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला, एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता, त्यात चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं, तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे तेच, पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेशल तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, माहितीच आहे. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य, तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझेलिन फ्रँकलिन आणि लिझ माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझेलिनचं किंवा लिझ माइटनरला 9-10 वर्ष परागंदावं असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यम किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागलं आणि ती अविवाहित माता होती, ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत येण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सारखी बाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं, अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं हाही प्रश्न असतो. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं काम करणाऱ्या स्त्रियांचं शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तुझे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखी बाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार, हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच, म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्यावर, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या मार्गात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली, मग हे वेगळे वेगळे क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आली, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो
0: केलेली. वीणाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्या

0: मध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो. ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
1: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररी असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझेलिनचा हातात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही. अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिच्या, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररी नव्हतं. मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे, ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितलाय, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असं, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जात. ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, त्यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असतं. मला म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारभार लिहिलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली निनी मंडेला यांच्यावर लिहिलं, कारण त्यात नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे देश सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक, राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या, किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तेव्हा तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं, ताण्यामाण्यांचं, त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागचे ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकाच पाठातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवेत चित्र काढू शकत नाही, कागदावर काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं, त्या काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, मोठेपण.
0: मी आता शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो, ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
1: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपतात, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलं

0: त्यांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट, कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साली गुरुजी आवडत होते, मी सामाजिक कारण केली, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावंसं वाटेल असेल. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल, पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या हातातल्या तुमच्या स्मार्टफोनने त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे निर्विवाद त्याच्या हे नाही. पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही निवृत्ती बदल म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्याने, की त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं, तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. नुसतं वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते, तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेडावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाड डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ते घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहे हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं, दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट्स ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60. म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत. मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असतील तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला की त्यांना वाचनाकडे कसं वळत. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताची मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कारवर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला जगदीश जाधव यांची रचना, स्वर आणि संगीत आनंद शिंदे यांचं.

श्रोतेहो ही रचना होती जगदीश जाधव यांची. स्वर आणि संगीत होतं आनंद शिंदे यांचं. कार्यक्रमात यानंतर योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खडे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं.

योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. आता ऐकूया सत्या या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा स्वर, गुलजार यांच्या गीताला संगीत विशाल यांचं.

सत्या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत होतं गुलजार यांचं. संगीत दिलं होतं विशाल यांनी.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि अदनान सामी यांच्या स्वरात रियाज उर रहमान सागर यांची रचना, संगीत अदनान सामी यांचं.

श्रोते हो, आशा भोसले आणि अदनान सामी यांनी गायलेली ही रचना होती रियाज उर रहमान सागर यांची. संगीतकार होते अदनान सामी. कार्यक्रमात यानंतर अल हिलाल इस्माईल आझाद कव्वाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शेवन रिझवी यांची रचना, संगीत बुलोसी राणी यांचं.

0: मर मर के लुट गए हम तो हसीनों पे भरोसा।
1: श्रोते हो अल हिलाल इस्माइल आजाद कव्वाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना होती शिवन रिजवी यांची. संगीत होतं बुलोसी राणी यांचं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे

0: अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स,
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग,
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
4: फोन 7400484088।
3: 7400484088।
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे।
5: संपर्क 9270-5665।
7: झाली सोय कशाची?
8: बँकेच्या फीची
7: बघू। 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून। झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय।
9: RBI म्हणते
7: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
10: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
11: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा।
13: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
12: फसला,
11: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा। कमी वेळा जास्त नफा,
13: बस एका क्लिक वर कमाल आहे।
11: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा।
14: 10,00,000 लॉटरी, मला वाव।
12: हसली,
15: हसल्या ऑफर्स पासून सावधान,
11: RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा।
13: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने, वा
12: फसला। अनोळख्या पासून बचाव करा,
11: RBI सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा।
0: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका, हॅलो डॉक्टर, दर बुधवारी रात्री 9 वाजता।
16: श्रोते हो, नाता निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो। पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा, यासाठी ही काव्य पंक्ती पुरेशी आहे।
17: परिंदों में फिरका परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे, कभी मस्जिद पे जा बैठे।
18: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून।

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई

0: सुपर किंग्स सा लखनऊ सुपर जायंट्स वर 5 गडी राखून विजय तमिळनाडू मध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूब नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे या प्रकल्पामुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है इससे जहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलंय बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं पर्यावरण संवर्धन युवा सक्षमीकरण आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा जो युवा मानसिक रूप से शांत हो जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो इसलिए स्पिरिचुअल वेलबींग मेंटल हेल्थ योग मेडिटेशन इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ED अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातल्या आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका.

0: ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्हा
1: जिल्ह्यातील मोहटादेवी विकानिपनाथांची मडी मायंबा रुद्धेश्वर
0: भगवान बाबांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला भगवानगड नारायणगड
1: अशा धार्मिक क्षेत्राने नटलेला पाथर्डी तालुका
0: गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेला पाथर्डी तालुका एकेकाळी निसर्ग संपन्न जैव विविधतेने समृद्ध असलेला
1: पोथ्या पुराणांमध्ये सोन्याचा डोंगर म्हणून उल्लेख असणारा हा भाग
0: असा उल्लेख असण्याचे कारण म्हणजे इथे असलेली समृद्ध जैव विविधता.
1: इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे केंद्र तिसगावचे आम्ही विद्यार्थी.
0: आमच्या सोबत आहेत शिंदे स्वरा गणेश,
1: शिंदे ईश्वरी मच्छिंद्र,
0: शिंदे सायली हरिश्चंद्र,
1: शिंदे श्रेया विनायक,
0: घावटे अवनी संतोष,
1: वाघमारे जान्हवी नितीन,
0: राठोड श्रेया बाळासाहेब,
1: झाडे रामेश्वरी आबासाहेब,
0: धायतडक आदित्य अर्जुन,
1: गावडे रुद्र सचिन.
0: आम्हाला यासाठी मार्गदर्शन केलेले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री अंबादास मोहन पालवे,
1: वृषाली संभाजी रुईकर मॅडम,
0: श्रीनिवास भूमराज एल्लारम सर.
2: आम्ही सादर करत आहोत एक श्रुत नाटिका घर घर संविधान अर्थात भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव.
0: जिथे मातीच्या प्रत्येक कणात श्रद्धा आहे,
3: जिथे नद्यांच्या प्रत्येक प्रवाहात जीवन आहे,
0: जिथे प्रत्येक मनगटात पराक्रमाची शक्ती आहे,
3: ज्याचा इतिहासही गौरवशाली आहे,
0: असा हा आपला भारत देश.
3: इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आहे,
0: शंभूराजांचे बलिदान आहे,
3: महात्मा गांधीजींची अहिंसा आहे
0: आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ही आहे.
4: इथल्या प्रधानमध्ये सहिष्णुतेची शिकवण आहे.
1: इथल्या परंपरांमध्ये माणुसकीचे दर्शन आहे
0: आणि संस्कृतीत वसुधैव कुटुंबकम हा संदेश आहे.
3: जिथे माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे
1: आणि भगवान तथागतांनी जगाला शांततेचा संदेश दिला.
0: हमूस देश की ही वासी है जिथे ताजमहल आणि अजिंठा वेरूच्या लेण्याच्या कातळ शिल्पाचे वैभव आहे
3: आणि सह्याद्री सातपुडा अरवली पासून तर हिमालयाच्या उंच शिखरांवर निसर्गाचा गौरव आहे.
4: हा देश शेतकऱ्यांच्या श्रमातून फुलतो,
1: सैनिकांच्या बलिदानातून सुरक्षित राहतो
4: तर वैज्ञानिकांच्या संशोधनातून प्रगती साधतो.
3: इथे आशा आहे, प्रेरणा आहे आणि जगाला दिशा देणारा विचार आहे,
1: असा हा आपला भारत देश अखंड अविनाशी सदा गौरवशाली.
0: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यावर यंदा आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय.
4: आणखीन एका सुवर्ण सणाचे आपण साक्षीदार होणार आहोत.
0: संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा वर्षभर आपण घर घर संविधान अभियान राबवत आहोत.
3: पाऊण शतकाची गौरवशाली वाटचाल करणारे आपले संविधान अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहे.
1: लवकरच भारताला मिळणारे स्वातंत्र्य लक्षात घेऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या संविधान सभेची स्थापना झाली होती.
0: आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अतिशय अभ्यासाने, कष्टाने, मेहनतीने, विचाराने प्रगतशील असे हे संविधान निर्माण केले आहे.
1: हो ना, आणि विशेष म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
0: संपूर्ण भारतातील सर्व जाती धर्माच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
3: पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद,
4: आचार्य जी बी कृपलानी, सरस चंद्र बोस, रत्नप्पा कुंभार,
0: सरोजिनी नायडू, कमला चौधरी सह 9 महिला विदुषी ही आत आघाडीवर होत्या.
4: तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे अध्यक्ष होते.
5: हो, जे पुढे चालून देशाचे पहिले राष्ट्रपती ही झाले.
0: डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान समितीचे कायदेविषयक सल्लागार होते. हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते.
4: हो ना, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष. यासाठी आपण संविधान सभेचे आभार मानायला हवेत.
3: संविधान निर्मितीमधील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, घटनाकार म्हणतात.
1: हे संविधान पुन्हा तयार करायला संविधान सभेला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला.
4: आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपण स्वीकारले.
5: मग आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का साजरा करतो?
4: कारण स्वातंत्र्य आंदोलनात

0: 1930 पासून 26 जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचो.
1: या दिवसाची आठवण म्हणून 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून आपण सुरू केली.
0: आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
2: भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची मूल्य आणि शिकवण आपल्या संविधानात प्रतिबिंबित झालेली आपल्याला पाहायला मिळतात.
1: पण या संविधानाने आपल्याला जगाला दिलेली ही मूल्य कोणती आहेत ही आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते.
2: हो ना, जगाला हेवा वाटेल असे संविधानातील मूल्य आहेत.
1: आपल्या संविधानाच्या उद्देशिकेतील एका महत्त्वाच्या शब्दाचा सार्वभौम याचा अर्थ काय माहीत आहे का तुम्हाला?
3: अगं, सार्वभौम म्हणजे स्वतंत्र, ज्यावर दुसऱ्या कोणाचाही कुठलाही दुसरा हक्क नसतो.
2: अगदी बरोबर, भारत हा एक सार्वभौम देश आहे.
1: याचा अर्थ भारत स्वतःच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र आहे आणि बाह्य शक्ती त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
3: सैली, पण मग सार्वभौम हा शब्द संविधानात का समाविष्ट केला गेला गो?
2: चांगला प्रश्न आहे. सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता, यावर भारताचा ठाम विश्वास आहे.
1: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले आणि सार्वभौम देश म्हणलो.
3: त्याला संविधानाने मूर्त रूप मिळाले, त्यामुळे आपल्या उद्देशिकेत हा शब्द समाविष्ट करून आपण या स्वातंत्र्याची मान राखण्याची प्रतिज्ञा केली आहे.
4: पण काय ग, या सार्वभौमत्वाचे काय आणि किती महत्त्व आहे?
1: सार्वभौमत्वाचे महत्त्व अतिशय मोठे आहे, कारण ते आपल्याला स्वायत्तता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची संधी देते.
2: आपल्या देशात कायदे कसे असावेत, आपली धोरणे कशी असावीत, याचा निर्णय आपणच घेतो.
1: हे कायदे नियम आपल्या राष्ट्राची ओळख बनवते.
5: म्हणजे भारताचे संविधान हे आपले मार्गदर्शक आहे.
4: आणि सार्वभौमत्व हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
2: अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्या सार्वभौमत्वाचा मान राखण्यासाठी आपण आपले अधिकार ओळखायला हवे.
3: पण सोबत जबाबदारीची भान ठेवत त्याही पार पाडायला हव्यात.
4: आपण सगळेच संविधानाचा आदर करून भारताचे सार्वभौमत्व कायम राखू.
2: खूप छान. संविधानाच्या उद्देशिकेतील फक्त शब्द वाचायचे नाहीत, तर त्याचा अर्थ समजून वागण्यात उतरावायला हवेत.
1: तर आता आपल्या उद्देशिकेतील आणखीन एक महत्त्वाचा शब्द समाजवादी हाच बघा.
2: किती महत्त्वाचा शब्द आहे हा, तुम्हाला माहीत आहे का? समाजवादी म्हणजे काय ते?
4: समाजवादी म्हणजे समाजाशी संबंधित असे काहीतरी वाटते.
1: बरोबर, पण त्याचा आणखी सखोल अर्थ आहे.
3: हो ना, समाजवादी म्हणजे अशा विचारसरणीचा मार्ग जिथे समाजातील प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि कोणालाही कमी जास्त उच्च नीच अशी वागणूक दिली जात नाही.
5: पण काय ग, समाजवादी हा शब्द संविधानात का लिहिला गेला आहे?
3: भारतात विविध जात, धर्म, भाषा आणि प्रांत आहेत.
2: संविधानात समाजवादी हा शब्द समाविष्ट करून आपण सर्व नागरिकांना समान हक्क, समान संधी आणि न्याय देण्याचा संकल्प केला आहे.
4: पण खरंच या समाजवादी विचारांमुळे समाज बदलतो का?
1: समाजवादाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समानता प्रस्थापित करणे.
2: कोणालाही भेदभाव किंवा अन्याय सहन करावा लागू नये.
3: उदाहरणार्थ शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या संधी सर्वांसाठी समान असल्या पाहिजेत.
6: म्हणजेच कोणती व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना समान वागणूक मिळायला हवी. बरोबर ना?
2: अगदी बरोबर. समाजवादाचा अर्थच तो आहे. त्यामुळे सरकारने अनेक योजना आखल्या आहेत ज्या गरीब, मागासवर्गीय, स्त्रिया आणि दुर्बल घटकांना मदत करतात.
3: मग समाजवादी विचारांवर आपण कसे काम करू शकतो?
1: तुम्ही समाजात समानता निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकता.
2: इतरांना समान वागणूक द्या, कोणाचाही अपमान करू नका.
3: जात, धर्म, लिंग किंवा गरीब श्रीमंत वरून कोणताही भेदभाव करू नका आणि गरजू लोकांना मदत करा.
4: नक्कीच, आता आजपासून आम्ही सर्वांना सारखी वागणूक देऊ.
5: सर्वांचा आदर ठेवू आणि इतरांशी नेहमी समानतेने वागू.
2: खूप छान. संविधानातील समाजवादी हा शब्द आपल्याला एक न्याय आणि समतोल समाज घडविण्यासाठी प्रेरणा देतो.
1: समाजवादी नंतरचा

0: विधानातील महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष.
1: पण मला धर्म म्हणजे माहिती आहे, पण धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ग ताई?
2: अग, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्माचा सन्मान करणे असे काहीतरी असेल.
3: अगदी बरोबर. धर्मनिरपेक्षताचा अर्थ असा आहे की आपल्या देशात कोणत्याही धर्माला प्राधान्य दिले जात नाही.
4: खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे ते स्वातंत्र्य आहे.
2: पण मग अगदी भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द का समाविष्ट केला गेला असेल बरं?
0: भारत हा विविध धर्मांचा देश आहे. इथे जसे बहुसंख्य हिंदू आहेत,
2: अगदी तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन असे अनेक धर्म आहेत.
4: शेकडो वर्षांपासून विविध धर्मीय लोकांनी इथे सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे.
0: सर्व धर्मांना समान वागणूक देण्यासाठी आणि देशात एकता व बंधुता राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानात समाविष्ट केला गेला आहे.
3: पण मग सर्व धर्म समभाव असायला होता शब्द?
5: हो ना, धर्मनिरपेक्षतेत संविधानाला काय अपेक्षित आहे?
3: धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार कोणत्याही धर्माचा समर्थन किंवा विरोध करत नाही.
4: सरकार सर्व धर्मांना समान वागणूक देते आणि कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही, करणार नाही.
1: मग आपण नागरिक म्हणून धर्मनिरपेक्षते तत्व कसे पाळू शकतो?
3: तुम्ही इतरांच्या धर्माचा सन्मान करा,
4: कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलू नका
0: आणि धार्मिक भेदभाव टाळा.
4: भारताच्या विविधतेत एकता हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे.
2: धर्मनिरपेक्षतेमुळेच आपण विविध सण साजरे करू शकतो ना?
4: अगदी बरोबर. धर्मनिरपेक्षता आपल्याला सर्व धर्माचे महत्त्व समजावते आणि त्यांची सण परंपरा साजरी करण्याची मोकळीकही देते.
2: चला आपण सर्व धर्मांचा सन्मान करून भारताचे धर्मनिरपेक्षता हे तत्व कायम ठेवू.
4: संविधानातील धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्याला एकत्र आणतो आणि शांततामय सहजीवनही शिकवतो.
3: खरं तर हे सगळं शक्य आहे ते आपल्याकडच्या लोकशाही शासन व्यवस्थेमुळे.
6: लोकशाही म्हणजे काय रे पण?
4: अरे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची किती छान व्याख्या केली होती.
6: ती कोणती?
0: लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन.
4: अर्थात लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेल्या लोकांचे राज्य.
3: अगदी बरोबर. लोकशाही म्हणजे असा शासन प्रकार जिथे सत्ता लोकांच्या हातात असते.
0: लोक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते लोकांच्या हितासाठी काम करतात.
2: पण भारतात लोकशाही का महत्त्वाची आहे?
4: भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषांमध्ये विविधता असूनही लोकशाहीमुळे आपण एकत्र राहू शकतो.
3: लोकशाही हेच असे मूल्य आहे जे आपल्याला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देते.
1: पण लोकशाहीत लोकांना असे कोणते हक्क मिळतात?
0: लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळतो.
2: तसेच कोणताही प्रकारचा भेदभाव होऊ नये याची हमीही दिली जाते.
5: लोकशाही मजबूत राहण्यासाठी आपण काय करू शकतो?
4: तुम्ही जबाबदार नागरिक बना, निवडणुकांमध्ये सहभागी व्हा, भ्रष्टाचार टाळा
3: आणि आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यही पार पाडा. लोकशाही म्हणजे फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही आहे.
6: लोकशाहीमुळेच आपण आपले नेते निवडू शकतो, बरोबर ना?
3: हो बरोबर. भारतात प्रत्येक नागरिकाला नेत्यांना निवडण्याचा हक्क आहे.
0: हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे, लोकांसाठी लोकांनी आणि लोकांद्वारे चालवलेले शासन.
4: चला आपण आपल्या हक्कांचा योग्य उपयोग करू आणि जबाबदार नागरिक म्हणून वागू.
0: म्हणून खऱ्या अर्थाने संविधानातील लोकशाही हा शब्द आपल्याला एकत्र ठेवतो आणि देशाच्या विकासासाठी प्रेरणा देतो.
6: लोकशाही नंतर संविधानातील पुढचा महत्त्वाचा शब्द आहे गणराज्य.
4: हो, पण गणराज्य म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला?
2: हो, गणराज्य म्हणजे जिथे लोकांचा राज्य असतो असे राज्य.
4: वा, अगदी बरोबर सांगितले.
0: गणराज्य म्हणजे असा देश जिथे सर्वोच्च सत्ता जनतेच्या हाती असते
3: आणि त्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडून दिला जातो.
2: आपण हे

0: कर्तव्य निकष पूर्ण करतो म्हणून भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही गणराज्य आहे.
1: पण गणराज्याचा अर्थ राज्य घटनेशी कसा जोडलेला आहे?
2: चांगला प्रश्न. गणराज्य म्हणजे देशाचे नेतृत्व कोणत्याही वंश परंपरेने होत नाही.
3: भारतात राष्ट्रपती हा घटनात्मक राज्य प्रमुख असतो आणि तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडला जातो.
0: यामुळे आपल्याला समानता आणि लोकशाही मूल्याचा आदर राखता येतो.
4: गणराज्य आपल्याला अधिकार आणि जबाबदाऱ्या देते.
2: देशाच्या शासनामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान भागीदारी असते.
3: तसेच लोकशाही प्रक्रियेद्वारे सरकार स्थापन होते आणि प्रत्येकाला समान हक्क मिळतो.
1: मग गणराज्य असल्यामुळे आपल्याला कोणकोणते अधिकार मिळतात?
0: गणराज्यात प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार मिळतात.
2: जसे की अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार आणि न्याय मिळवण्याचा अधिकार.
3: तसेच संविधानाने आपले हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
4: गणराज्य टिकवण्यासाठी तुम्ही जबाबदार नागरिक बना.
0: आपल्या हक्कांचा आदर करा आणि कर्तव्येही पार पाडा.
2: संविधानाचे पालन करा आणि लोकशाही प्रक्रिये सक्रिय सहभाग घ्या.
3: कोणत्याही जाती, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव होऊ नये हे सुनिश्चित होते.
2: अगदी बरोबर. तसेच आर्थिक न्याय म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यातील तफावत कमी करून सर्वांना समान संधी देणे.
0: आणि राजकीय न्याय म्हणजे राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळणे, लोकशाहीमध्ये भाग घेण्याची संधी मिळणे.
3: उत्तम. बर आता सांगा बर, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व काय आहे?
4: अगं, यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि स्वतःच्या विचारानुसार जगण्याचा हक्क मिळतो.
0: कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही.
2: हो, आणि समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे.
5: पण याचा उपयोग कोणत्या क्षेत्रांमध्ये होतो?
0: शिक्षण, नोकरी आणि समाजात सन्मानाने वागण्यामध्ये समानता महत्त्वाची आहे.
3: अगदी योग्य. आणि शेवटी बंधुता म्हणजे काय?
2: बंधुता म्हणजे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता. यामुळे समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढतो.
0: किती छान ना. संविधानातील या मूल्यामुळे आपला भारत देश मजबूत, समृद्ध आणि लोकशाही प्रधान बनतो.
3: आपण सर्वांनी या मूल्यांचे पालन केले पाहिजे आणि इतरांनीही याबद्दल जागरूक केले पाहिजे.
1: हो, आम्ही नक्कीच याचे पालन करू. आपला भारत देश आणि भारतीय संविधान आणखी समृद्ध करू.
2: शाब्बास. चला तर मग संविधानाचा अभियान बाळगूया आणि त्याच्या मूल्यांची जपवणूक करूया.
3: आनंदाने, अभिमानाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करूया.
2: घर घर संविधान अभियानात भाग घेऊया
6: आणि घरा घरा संविधान पोहोचूया.

श्रोते हो बालमेळा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:35 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आणि गीत सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, हा स्वर आणि गीत होतं सुधीर फडके यांचं. संगीतकार होते राम फाटक. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत होतं सुरेश भट यांचं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात. श्रोतहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणाहून श्रोतांनी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली पसंतीची गीतं. चला तर सुरुवात करूयात या संवाद आणि गीताच्या प्रवासाला पहिल्या फोन कॉलने. हॅलो
1: हॅलो गीत बहार का?
0: हो कार्यक्रम हॅलो गीत बहार.
1: साहेब कॉलेज पंचवटी नगर तू मधुकर भाले बोलतोय मॅडम.
0: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला.
1: तुमचं आकाशवाणीचे कार्यक्रम छान वाजतात, आवडतात. आकाशवाणी म्हणजे माहिती ज्ञान मनोरंजनाची वाणी म्हणजे आकाशवाणी. माझी नेहमी पत्र रचनाकीन मध्ये असतात मॅडम. आपली प्रतिक्रिया याबद्दल अभिप्राय आपली प्रतिक्रिया याबद्दल मी स्नेहकीन मध्ये नेहमी पत्र पाठवत असतो
0: आणि छान वाटतं आम्हालाही तुमचे पत्र

0: नेहमी कार्यक्रम असतो, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाविषयी सविस्तर तुमची प्रतिक्रिया देता कळविता.
1: आणि दुसरं असं की मॅडम माझ्याकडं रेडिओ आहे आणि त्या रेडिओ मध्ये फक्त आकाशवाणी केंद्र ऐकायला मिळतो.
0: अच्छा.
1: पूर्वी रेडिओच्या बातम्या ऐकणे एक वेगळाच अनुभव होता. खरोखर आहे ते जुनं ते सोनं होत. त्यावेळी कोणतीही गोष्ट रेडिओवर समजत होती. त्यावेळेस रेडिओ हे आकाशवाणीचे अमुक केंद्र आहे असे ऐकायला मिळत होते. रेडिओवरील बातमी ऐकण्यास सर्वजण आतुर असायचे. हल्ली विशेष बातम्यांचे चॅनल असो गाण्याचे चॅनल हे चॅनलही दिसत आहे. रेडिओ जो कार्यक्रम असायचा आवर्जून सगळे लोक ऐकत होते.
0: नाही खरंच आहे, म्हणजे आता एवढी प्रसार माध्यम वाढलेत, वेगवेगळे सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळे चॅनल, सगळीकडनं तुम्हाला माहिती मनोरंजन सगळं मिळत असेल, पण आकाशवाणीने आपलं स्थान अबाधित ठेवलेलं आहे असं म्हणता येईल. नाही का, तुमच्यासारखे श्रोते आहेत जे नेहमी प्रतिक्रिया देत असतात, आवर्जून ऐकत असतात कार्यक्रम.
1: हॅलो डॉक्टर, याबद्दल चांगली माहिती मिळते. घटना माहितीवर आधारित असेल दरोगा कार्यक्रम खूप छान असतो. हॅलो डॉक्टर, बाकीचे कार्यक्रम खूप छान नेहमी ऐकत असतो मी. आज मला दिने के राहा म्हणलं या चित्रपटात गाणं ऐकायचं आहे. दिने के राहा 1962 पिक्चर आहे, पिक्चर खूप छान आहे आणि गाण्याचे आपण बोल आहे. आ मेरे हम जोले या छेले आठ मिचोले या बाहरो में मैं गाऊ ते गाणं आहे पा. मैं ढूंढू तो छुप जा.
0: जितेंद्र यांच्यावर अभिनीत आहे, त्यांचा अभिनय असलेला हे
1: जितेंद्र आणि तनुजा आहे पा. हा हे गाणं मला पुढचे बोल आठवे ना, पण गाणं खूप छान आहे. मॅडम गाणं ऐकल्यानंतर आपल्याला लहानपणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपण सुद्धा लहानपणी असे खेळ खेळत असतो आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप खेळ खेळायचे. एका मुलाच्या डोळ्यात पट्टी बांधून त्याला तापता मारली त्याला फिरवायचे. मी कुठे लपला हे सापड्या लावायचे, मजा यायची त्यावेळी.
0: चालेल चालेल, छान तुम्ही आठवण विचार शेअर केले आजच्या कार्यक्रमात आणि पसंतीचं गीत सुद्धा सुंदर सांगितलं, सहभागी झाला. धन्यवाद.
1: बरं, फोन घेतल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी अहिल्यानगर.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र कार्यक्रम. हॅलो गीतमार.
1: आई, मी संत भगवान बाबा श्रोतासंघ गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्याहून बोलतोय. मी दीपक डोईपुडे.
0: स्वागत आहे कार्यक्रमात दीपकजी, बोला.
1: धन्यवाद. हा ताई, मला देवता चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं दे ताळी मला घे ताळी तुला हे गीत ऐकायचं.
0: काय करता दीपकजी?
1: शेती करतो ताई मी गोरेगावला, आणि सोबत फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा व्यवसाय पण करतो मुलगा.
0: अरे वा.
1: आपल्या शेतातलं जे काही इकडचं ते थेट ग्राहकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो ताई, आणि आपला नफा पण त्यामध्ये.
0: शेतकरी ते ग्राहक थेट तुम्ही संवाद म्हणजे व्यवहार तर करताच आहात, आणि संवाद सुद्धा साधला जातो डायरेक्ट ग्राहकांशी, नाही का?
1: हो हो ताई. आणि आकाशवाणी अहिल्यानगरचे जे कार्यक्रम असतात, हॅलो गीतबार, हॅलो बळी राजा, कोण गाणी कार्यक्रम, हॅलो डॉक्टर, हे पण आम्हाला खूप आवडतात, कारण की लोकांशी थेट संपर्क साधणारे असे हे कार्यक्रम असतात.
0: बरं, तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आता सांगितलं, तर कसं संपर्क साधता, कशा पद्धतीने तुम्ही करता हा व्यवसाय, थोडक्यात सांगा ना.
1: जे आमच्या शेतामध्ये पीक आम्ही पिकवतो ते माझा मुलगा ग्राहकापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे आपल्याला म्हणजे मंदातले जे दलाल असतात त्यांच्याशी संपर्क, तिथं माल न नेता आपण थेट ग्राहकापर्यंत देऊन तिथं आपल्याला पूर्णपणे नफा मिळू शकतो.
0: आणि मग कोणकोणती पिकं घेता? सेंद्रिय पद्धतीनेच पिकविली जातात का?
1: सध्या माझ्या शेतात फुलगोबी आहे, पालक, मेथी, आंबार अशी पिकं घेतलेली आहेत आता, आणि कांदा पण घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये.
0: अच्छा. आणि मग पाण्याचं वगैरे व्यवस्थापन कसं आता उन्हाळ्यात कशा पद्धतीने?
1: काटे पूर्ण नदी आहे आमच्या गावला, ठिबक टाकलेलं आहे शेतामध्ये.
0: अच्छा अच्छा.
1: ठिबकद्वारे आम्ही.
0: आणि मग आता कसं वातावरण आहे उन्हाळ्यात?
1: वातावरण इथं अकोला जिल्ह्यामध्ये खूप टेम्परेचर आहे,
0: तापमान जास्तच आहे,
1: 45-46.
0: मग अशा वेळी भाजीपाल्यांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं, कारण उन्हामुळे सुद्धा जास्त त्याच्यावर परिणाम होऊन करपून जातात भाज्या, मग काय कशा पद्धतीने काळजी घेतली जाते?
1: तसं लाईनचा थोडा प्रॉब्लेम आहे, संध्याकाळी 7 ते 10 लाईन गेलेली असते, परंतु 10 वाजता लाईन आल्यानंतर मी पाणी देण्याचा प्रयत्न करतो त्याला.
0: बर.
1: हे गीत ऐकायला माझा परिवार आहे, नम्रता डोईपुडे, प्रथम मुलगी आहे शिवानी खेडकर, आणि नातू आहे तनिष.
0: चालेल, आपण सगळेच या गीताचा आनंद घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार
0: नमस्कार
1: मी साहेबराव पाटील शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे मॅडम.
0: स्वागत आहे कार्यक्रमात साहेबरावजी.
1: आजच्या कार्यक्रमात एक गाणं ऐकायचं आपल्याला.
0: हो सांगा ना.
1: पिक्चर मधला चेहरा क्या देखते हो तुम दिल मे उतर कर देखो ना. सर्वप्रथम तुम्ही ताई या गाण्याचा अंदाज घेऊ शकता. तसेच धनंजय वाघ, विजय बाळेस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ, लेणगर ऐकणारी माझ्या घेऊन हे गाणं ऐकायला द्या.
0: बरोबर चालेल. तुमच्या सगळ्या मित्रांसाठी आणि तुमच्यासाठी हे गीत आम्ही प्ले करत आहोत कार्यक्रमात. आज सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हा नमस्कार मॅडम.
0: बोला.
1: मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून सय्यदीनुस बोलतो मॅडम.
0: स्वागत आहे, बोला कार्यक्रमात.
1: हो मॅडम, खूप दिवसानंतर माझा कॉल लागलेला आहे अहिल्यानगर केंद्रावर.
0: बरं, खूप दिवसाने कॉल लागलाय, मग काय संवाद साधताय श्रोत्यांशी आपला?
1: काय नाही, श्रोत्यांनी एक महिन्यानंतर कॉल करायला पाहिजे समजा, कारण की दुसऱ्या श्रोत्यांना भी चान्स भेटला पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि आपल्यालाही वेगवेगळ्या श्रोत्यांचे विचार ऐकायला मिळतात, त्यांच्या पसंतीची गीतं आपल्याला ऐकायला मिळतात, नाही का?
1: हो हो, बरोबर आहे मॅडम. कार्यक्रम ऐकत असतो मी अहिल्यानगरचे.
0: अच्छा.
1: हो, आणि आजच्या कार्यक्रम मध्ये एक मराठी सॉंग ऐकायचं होतं मला.
0: सांगा.
1: हो, चित्रपटाचं नाव आहे सगळीकडे बोंबा बोंब.
0: बर, त्यातलं
1: त्यातलं सॉंग आहे ना सांगता आज हेकडे मला कसा जीव माझ्या तुझ्यामध्ये घुमतात.
0: मराठी गीत जास्त आवडतात?
1: हा, दोन्ही आवडतात मॅडम, कारण की लई करून हिंदीच आवडतात मला, पण थोडं मराठी बी ऐकायला पाहिजे.
0: हा, बरोबर आहे. आणि मग आपली आवड या कार्यक्रमात सहभागी होता, पत्र पाठवून कधी पसंतीचं गीत कळवता?
1: आमच्या आष्टी गावामध्ये पत्रच भेटत नाही मॅडम.
0: अच्छा.
1: हो, तरी पण तक्रार केली मी एक दोन वेळेस, ते म्हणे आणून देतो तुम्हाला पत्र.
0: म्हणजे तिथून पत्रव्यवहार होतच, पत्रव्यवहार होतच नाहीत का? मग
1: नाही ना होत सध्या.
0: अच्छा.
1: पत्रच भेटत नाही आमच्या पोस्ट ऑफिस मध्ये.
0: बर.
1: हो,
0: अशा पद्धतीने तुम्ही गीत बहार कार्यक्रमात सहभागी होऊन पसंतीचं गीत कळवता. मग

0: वेगवेगळे आणखी कोणकोणते कार्यक्रम ऐकता आवडतात?
1: सर्व कार्यक्रम आवडतात.
0: अच्छा.
1: हो, शुक्रवारचा मी कार्यक्रम आवडतो मला.
0: फोन गाणी
1: सकाळचा? हो हो, फोन गाणी.
0: बर.
1: हो, लाईव्ह कार्यक्रम असतो ना तो. हो, तो पण आवडतो मला.
0: आता फोन इन झालेला आहे. आपण गीत बहार सारखंच आपण त्यातही फोन करून रेकॉर्डिंग करून आपण कॉल घेऊ शकतो कार्यक्रमात. बुधवारी याचं रेकॉर्डिंग होतं, ध्वनिमुद्रण.
1: कोणवारी होतं मॅडम?
0: बुधवारी. बुधवारी
1: किती वाजता?
0: सकाळी 7:15.
1: ठीक आहे मॅडम. हो मॅडम, 7:15.
0: हो हो हो.
1: ओके. तर या गीतासाठी मित्र होते माझे काही, भोकरचे पत्रकार हरिभाऊ बिडवे, दशरथ छागुते, अशोक देशमुखे, रुकणुद्दीन तांबोलिये आणि प्रशांत शिंदे आणि परमेश्वर शिंदे आहेत मॅडम.
0: चालेल, ऐकूयात सगळ्यांच्याच पसंतीचं हे गीत. सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हेलो।
1: हेलो
0: हाँ बोला।
1: हेलो, नमस्ते मॅडम.
0: नमस्कार।
1: मी अहमदनगर शेंडीमधून बोलते, सौ मालती दगडू शिंदे.
0: स्वागत आहे मालतीताई, बोला।
1: ओके, नमस्ते मॅम. मला ना माझ्या भावाच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तसंच माझ्या मैत्रिणीच्याही लग्नाचा वाढदिवस आहे. त्या
0: अच्छा
1: निमित्ताने दोघांनाही लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात आणि एक गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: अच्छा या निमित्ताने तुम्हाला त्यांच्यासाठी एक गीत प्रसारित करावं अशी इच्छा आहे।
1: हो, बिलकुल मॅडम.
0: बर, कोणतं गीत?
1: मध्ये आहे, त्याला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी एकदम जवळची मैत्रीण, बाल मैत्रीण,
0: अच्छा
1: तिच्याही लग्नाचा वाढदिवस आहे, तर तिलाही लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी मला हे गाणं ऐकायचं आहे की तुम्ही क्या दू दिल के सिवा तुम्ही हमारी उमर लग जाए.
0: अरे वा,
1: छान
0: सायरा
1: मॅडम.
0: बानो यांच्यावर चित्रित हे गीत आहे।
1: हो, लता मंगेशकरने गायलेले आहे मॅडम, आदरणीय.
0: सुंदर गीत आहे आणि छान, खरंच तुम्ही गाण्याची पसंती कळविलेली आहे, निमित्तही चांगलं आहे आणि खरंच म्हणजे या निमित्ताने मैत्रीला सुद्धा एक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची मैत्री सुद्धा सेलिब्रेट करताय, नाही का?
1: हो, माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.
0: हा
1: झालं ना. आणि मी आकाशवाणीचे नियमित तरी नाही म्हणता येणार मॅडम, कारण मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येते त्या म्हणजे नगरमध्ये येते त्यावेळेस नक्कीच आकाशवाणी अहमदनगर केंद्र ऐकते, कारण माझे मिस्टर पण आर्मीमध्ये असल्यामुळं मी पण आउट ऑफ ठिकाणी पोस्टिंग असल्यामुळं मला पण ऐकता नाही येत.
0: अच्छा, पण आपण न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून कुठेही ऐकू शकतो कार्यक्रम।
1: अच्छा, ओके मॅम. मी ते हे नाही केलेलं, मी करते मॅम ते.
0: हा, मोबाईल मध्ये तुम्ही इन्स्टॉल केलं ना ते ऍप, तर तुम्ही कुठे पण कार्यक्रम ऐकू शकता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे।
1: नक्कीच नक्कीच मॅडम.
0: मग वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग होते, मग एखादा कुठला अनुभव शेअर करता येईल आपल्या श्रोत्यांशी?
1: अनुभव असा असतो मॅडम की आपण जरी तिथं गेलो तरी पण मिस्टर हे म्हणजे ड्युटीवरतीच असतात, प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच उभं राहावं लागतं, आपल्यालाच करावं लागतं प्रत्येक काही गोष्टी. म्हणजे असं नाही की आपण सोबत जरी असलो तरी मित्रांच्याच याच्यावरती हे करावं लागतं. काही काही अशा गोष्टी असतात की ते आपल्याला स्वतःलाच हॅन्डल करावं लागतं.
0: बरोबर आहे. आणि तिथलं म्हणजे आता वेगवेगळ्या प्रदेशात तुम्ही जाताय, तर तिथली भाषा असेल, तिथलं वातावरण असेल, तिथल्या जुळवून घ्यावं लागतं. आणि तुम्ही म्हणताय तशा पद्धतीने ते तर त्यांचं काम करत असतात, ते त्यांचे ड्युटी निभावतात, तर आपल्याला इकडे बाकीचे जे छोट्या छोट्या गोष्टी असेल त्या सांभाळणं गरजेचं असतं. तर मग
1: मुलांचं शिक्षण म्हणा, बाकीचे मेडिकल, आपलं जे मेडिकल हेल्थ वगैरे राहतं, मेडिकलच्या बाबतीत काही इश्यू राहतात, ते सगळं काही असं स्वतःलाच करावं लागतं. छोट्या मोठ्या गोष्टी असं हसबंडला सांगून किंवा त्यांना डिस्टर्ब करून नाही होत, ते आपल्याला जेवढे अशक्य होईल तेवढं आपल्यालाच त्या पार करावं लागतं.
0: वा वा, अच्छा. त्यांना साथ तुम्ही चांगल्या पद्धतीने देता, तर त्यामुळे ते सुद्धा खंबीरपणे त्यांची ड्युटी करू शकतात असं म्हणता येईल.
1: बिलकुल मॅडम, बिलकुल. आज 28 सेवा करत आहेत ते, ऍज अ सध्या सुभेदार मेजर या रँक वरती आहेत.
0: अरे वा,
1: हो, त्या गोष्टीचा खूप अभिमान पण आहे, गर्व पण आहे.
0: अभिमानाची गोष्ट तर आहेच नक्कीच.
1: भावाचं नाव आहे मनोज अनिल साठे आणि वहिनीचं नाव आहे सोनाली मनोज साठे आणि जी मैत्रीण आहे तिचं नाव आहे कल्पना उमेश जाधव, राहणार औरंगाबाद.
0: अच्छा चालेल, ऐकूयात या सगळ्यांसाठीच तुमच्या पसंतीचं हे गीत. सहभागी झालात, धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार।
1: हाँ नमस्कार मैडम।
0: बोला।
1: हाँ मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना दशरथ सागुते बोलतो मॅडम।
0: स्वागत आहे दशरथजी, बोला।
1: कसे आहेत मॅडम आपण?
0: छान, अगदी छान। आपण कसे आहात?
1: आम्ही एकदम छान आहेत मॅडम।
0: उन्हाळा आहे, उन्हाचं वातावरण आहे, मग बाहेर पडताना कशी काळजी घेताय?
1: आमच्या इकडे तर ऊन खूप आहे मॅडम, 40-45 डिग्री आहे। आणि समजा आपल्याला शेतात जायचं तर समजा सकाळी आपण 7 जातो, पुरं काम करून 12 वापस येतो। आणि समजा कोणी बी समजा बाहेर जायचं तर आपलं टोपी वगैरे नाही तर रुमालचे वापर करावा। आणि लई उन्हात जावा नाही, तिथून आल्यावर थोडं गार हवाला बसावा, नंतर थोडं पाणी प्यावा, असं समजा काळजी घेतात मॅडम।
0: बरोबर। आणि आकाशवाणीवरनं पण ही काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, उष्माघाताचे जे दुष्परिणाम होतात त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले जातात, तर ते सुद्धा ऐकत असतालच तुम्ही?
1: हा मॅडम ऐकतच ना।
0: हा हा हा। काय करता म्हणाले आपण?
1: मला किराणा दुकान आहे मॅडम।
0: अच्छा। आणि मग कार्यक्रम ऐकणं होत असेल दिवसभर दुकानात असताना?
1: हा मॅडम। आणि आपलं गिराक भी होते ना, आपल्याला मनोरंजन भी होते,
0: मनोरंजन पण होतं। बरोबर। कोणतं गीत ऐकायचं आज कार्यक्रमात?
1: चला मला आजच्या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं मॅडम, चित्रपटे पिंजरा। आणि गीताचे बोले दिसला गो बाई दिसला, मला गुण गायला हसला, हे गीत ऐकायचं मॅडम।
0: छान सुंदर गाणं सांग।
1: आणि ह्या गीतासाठी एक दोन मित्र आहेत माझे, आष्टीचे सईद युनुस आहेत, भोकरचे एक पत्रकार हरिभाऊ बुडवे आहेत, गणेश भवरे आहेत, विष्णू भवरे आहेत। आणि तुम्ही बी ह्या गाण्याचा आनंद घ्या मॅडम आपल्या सगळ्या बरोबर।
0: नक्कीच। पाहिलेला असेलच हा चित्रपट तुम्ही?
1: हा मॅडम पाहिलेला आहे ना, कारण चित्रपट खूप छान आहे, बघायसारखा आहे मॅडम।
0: बरोबर। बरं चालेल, या गीताचा आनंद आपण सगळेच घेऊयात, सहभागी झालात, धन्यवाद।
1: ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम।

0: हेलो,
1: नमस्कार
0: नमस्कार
1: जी। ताराम बोर से करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना, कसे आहात मॅडम साहेब? आपण
0: छान छान

0: काम करता करता गाण्यांचा कार्यक्रमांचा आनंद घेताय.
1: होत आहे कारण आकाशवाणी आमची माता पिता गुरु आहे आणि सर्व काही जानकारी माहिती मनोरंजन भजन कीर्तन सर्व काही आम्हाला रोज रोज रोज देत असते.
0: बरोबर, हे सगळं आहेच आहे आणि शेती संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते नाही का?
1: हो शेतकऱ्यांची कृषी सेवाची माहिती सुद्धा आम्ही याच्यातूनच घेत असतो.
0: बर, आणि आता सध्या उन्हाची तीव्रता वाढतीये तर मग काळजी कशी घेताय शेतात काम करताना?
1: 11 वाजेनंतर काम करतो आणि 11 वाजेनंतर आराम करतो.
0: हा नाही, बरोबरच आहे, ऊन खूप आहे आणि अशा वेळी उन्हात काम करणं शेतात म्हणजे उष्माघाताचे त्रास होतातच नाही का? कोणतं गीत ऐकताय कार्यक्रमात?
1: आज मला उन्हाचं निघलं तर द्या मग गिरफ्तार मधलं धूप मे निकला न करो रूप के राणी हे गाणं ऐकत आहे.
0: वा वा वा, छान.
1: धनंजय वाकारी चांदू सिंचवान यांच्या बरोबर हे गाणं ऐकायचं.
0: चला, आनंद घेऊयात या गीताचा, सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद काही.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: मी चिंबकचा तरी पाटील वाळ आणि तालुका बहार म्हणून बोलताय.
0: हो कार्यक्रम हॅलो गीत बहार.
1: सेंटेन्स असं द्यायचं आहे, घरामध्ये इंग्लिश वाचाळून नकोय, फक्त

0: मम्मी डॅडी हे म्हणता आई दादा तर संकल्प करा हीच माझी इच्छा.
1: अच्छा, म्हणजे आता नुकताच मराठी राजभाषा दिन झालेला आहे आणि या निमित्ताने तुम्हाला असं सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की मराठीचाच वापर आपल्या घरात सुद्धा झाला पाहिजे. घरातनं सुरुवात झाली तर ते सगळीकडे त्याचा वापर होणार आहे, नाही का?
0: बरोबर.
1: आपली जी मातृभाषा आहे तर तिला आपण प्राधान्य दिलंच पाहिजे, नाही का?
0: बरोबर. परदेशातले लोक आले त्यांना आपण तर

0: आपली जी मातृभाषा आहे तर तिला आपण प्राधान्य दिलंच पाहिजे, नाही का?
1: बरोबर आहे. परराज्यातले लोक आले त्यांना आपण तर मराठी भाषा शिकली तर मग आपल्या आपल्या घरातच व्हायला पाहिजे ना.
0: अगदी छान, अगदी छान. सुरुवात घरातनच झाली पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: काय करता आपण?
1: मी ज्येष्ठ नागरिक आहे, 80 वर्षाचा.
0: अच्छा.
1: एखादं गाणं लावा. कोणतं लावा?
0: मराठी.
1: मराठी.
0: चल, सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो
1: हो कार्यक्रम हॅलो गीत बहार
0: मी राजवीर संतोष रोकडे
1: राजवीर स्वागत आहे राजवीर कार्यक्रमात बोल अच्छा मामाच्या गावी सुट्टीला आलेला आहेस का तू
0: नाही पप्पाच्या गावाला
1: गावाकडे आलेला आहे बर बर बर अच्छा लताताई रोकडेंचा नातू बोलतोय बर बर मग काय आता सुट्ट्या चालू आहेत मग कशी धमाल चालू आहे खेळतो काय काय करतो पोहायला वगैरे जातो का अच्छा मग काय काय शिकतोय आणखी तू सुट्टीमध्ये अरे वा सुट्टीत पण अभ्यास करतो तू कशाचा अभ्यास करतो रे अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला सुट्टीसाठी होमवर्क देऊन ठेवलेला आहे टीचरने अच्छा बर आणि खेळ कोण कोणते खेळतो तुला कोणते आवडतात खेळ
0: क्रिकेट कराटे
1: बर कराटे तर कराटेचा क्लासेस करतो तू बर आणखी काय काय येतं खेळायला तुला बुद्धिबळ वगैरे हे खेळ येतात का कॅरम

0: अच्छा, मग कोण खेळतो तुझ्या सोबत?
1: माझ्या सोबत का? मम्मी खेळते माझ्यासोबत इनडोअर गेम.
0: अच्छा, मग तुझे आणखी इकडे गावाकडे कोणी मित्र मैत्रिणी आहेत का? मग मग त्यांच्या सोबत काय खेळतो तू? कोण कोणते खेळ खेळतो? क्रिकेट खेळतो. अच्छा, मग आता ऊन भरपूर आहे तर मग घरातन सगळे ओरडत असतील बाहेर उन्हात नको जाऊ वगैरे, मग कधी खेळतो तू संध्याकाळी? रागवले ना, मग उन्हात जायचं नाही खेळायला. संध्याकाळी खेळायचं आणि सकाळी 11 पर्यंत, नाही का? बर बर, आज कोणतं गाणं ऐकायचं तुला? मग
1: माझ्या काकांचा बर्थडे 11 मेला.
0: बर, वा वा वा, बार बार ये दिन आहे. बर बर, चालेल चालेल. अच्छा,
1: माझ्या भावांचं नाव सांगू का तुम्हाला?
0: हा सांग ना.
1: माझ्या भावाचं नाव रणवीर, अजून रियांश, रियांशिका.
0: अच्छा, या सगळ्यांसोबत खेळतो का मग तू? बरोबर, चालेल. आता ऐकूयात हे गाणं. कार्यक्रमात आज सहभागी झालास, धन्यवाद.

श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. भेटूयात येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रणासाठी सकाळी 8:15. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहोकले आणि गजेंद्र पवार यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांचा स्वर, राजा मेहदी अली खान यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं, आणि चित्रपट वो कौन थी.

वो कौन थी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा मेहदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांचा स्वर लोफर या चित्रपटासाठी, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

श्रोते हो लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. चित्रपट होता सुहाग, तर स्वर होता शैलेंद्र मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात गोलमाल या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीत राहुलदेव बर्मन यांचं.

गोलमाल चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार यांचा. गुलजार यांच्या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांचा स्वर, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत राहुल देव बर्मन यांचं, आणि चित्रपट हरे रामा हरे कृष्णा.

हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट ड्रीम गर्ल.

ड्रीम गर्ल या चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रुती हो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूयात शास्त्रीय गायन. कार्यक्रमात आज पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग शुद्ध नट.

शुद्ध हो पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग शुद्ध नट आपण ऐकलात. याबरोबरच शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून.